श्रोतेहो सुप्रभात, नमस्कार। FM बँड 101.1 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। आज शुक्रवार, भारतीय सौर 8 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 29 मे 2026। श्रोतेहो, आज आकाशवाणी नांदेड केंद्राचा वर्धापन दिन आहे। आमच्या सर्व श्रोत्यांना आकाशवाणी नांदेड केंद्राच्या वतीने आकाशवाणी नांदेड वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। श्रोतेहो, पहाटेचे 5:57 झाले आहेत। आजच्या या प्रसन्न मंगलमय वातावरणात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सभेला प्रारंभ होत आहे। ऐकूया मंगलध्वनी।

FM बँड 101.1 मेगा हर्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो 6 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी बातमीपत्र समाचार सहक्षेपित करत आहोत.

गुरु हे ब्रह्म आहेत, गुरु हे विष्णूचे स्वरूप आहेत, गुरु हे महेश्वर म्हणजे महादेवच आहेत, एवढेच नव्हे तर गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत, अशी महती गुरुबद्दलची अनेक शास्त्रात, वेदात, पुराणात आपणास ऐकावयास व वाचाव्यास मिळते. जुन्या काळात गुरुला खूप मान होता आणि गुरुविषयी शिष्याच्या मनात अत्यंत पराकोटीचा आदर मान होता. आजही आहे आणि ही गुरु शिष्यांची जोडी देवाधिकापासून, गुरुकुल परंपरेपासून चालत आलेली आहे. तेव्हा एका शुभाषितकाराने म्हटले आहे, ध्यान मुलम गुरुर मूर्ते, पूजा मुलम गुरुर पदम, मंत्र मुलम गुरुर वाक्य, मोक्ष मुलम गुरुर कृपा. या सुभाषितातून गुरुची महती व महिमा स्पष्ट होते. त्याचबरोबर गुरु हे किती श्रेष्ठ आहेत याचा आपणास प्रत्यय येतो. थोडक्यात याचा आपण अर्थ जाणून घेतला तर हे स्पष्ट होते की ध्यान हे गुरुच्या मूर्तीचे करावे, पूजा गुरुच्या पायाची करावी आणि प्रत्येक शब्द हे गुरुचा मंत्र समजून वागले तेव्हा गुरुची कृपा होते आणि आपणास मोक्ष प्राप्त होतो. उदाहरण घ्यायचे असेल तर गुरु द्रोणाचार्य आणि शिष्य एकलव्य, जेव्हा एकलव्याच्या द्रोणाचार्यांनी धिक्कार केला तेव्हा एकलव्याने जंगलात जाऊन द्रोणाचार्यांचा मातीपासून पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यापासून ज्ञान घेतले, त्याच पुतळ्याची पूजा केली आणि ज्ञान प्राप्त केले, धनुर्विद्येत पारंगत झाले. एकलव्याची गुरुविषयीची आपुलकी, श्रद्धा ही पराकोटीची होती हे आपणास दिसून येते. सध्याच्या शिक्षण प्रक्रियेचा विचार केला तर आपणास असे लक्षात येते की विद्यार्थ्यांना फक्त शिक्षकांना शिकविण्यासाठी प्रेरणा द्यावयाची आहे, शिकण्यासाठी त्यांना उद्युक्त करायचे आहे. शिक्षण ही मानवाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीचे, त्यांची अभिरुची लक्षात घेऊन त्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारे व त्यांचे जीवन समृद्ध करणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण आपुलकीच्या व आनंददायी वातावरणात मिळावे अशी प्रत्येक सुजाण पालकाची अपेक्षा आहे, किंबहुना शासनास अभिप्रेत आहे. सध्याच्या गतिमान काळाचा विचार करता शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षक म्हणजे ज्ञान, शिक्षक म्हणजे विवेक, शिक्षक म्हणजे सदाचार, असा शिक्षक विद्यार्थ्यांच्या हृदयात असावा व शिक्षकाच्या तेजो

0: हृदयात विद्यार्थ्याला प्रामाणिकपणा व सचोटी दिसावी. ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात शिक्षकाने स्वतःला वाहून घेतले पाहिजे. या देशाचा सुजाण, सक्षम, बळकट, प्रभावशाली आदर्श नागरिक बनवायचा असेल तर हे कार्य शिक्षकाच्या हाती आहे. सर्व पेशांमधील हा अत्यंत मानाचा पेशा व पवित्र पेशा आहे. बालमनावर संस्कार करण्याचे कार्य हे आई वडील यांच्या नंतर ते शिक्षकावर आहे आणि वयाच्या 8व्या वर्षापर्यंत संस्कार हे चिरकाल टिकणारे असतात. म्हणून लहान वयातच संस्कार केले पाहिजे. इंग्रजीत एक म्हण आहे, स्ट्राईक व्हेन द आयर्न इज हॉट. या इंग्रजी उक्तीप्रमाणे लोहार किंवा घिसडी तप्त लोखंडाला आकार देऊ शकतो, थंड लोखंडाला नव्हे. त्याप्रमाणे योग्य वयातच योग्य वेळी आपण संस्कार करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. तेव्हा स्वतःच्या मुलास आपण जसे सांगतो जेथे चुकला तेथे आपण लगेच सांगतो, तसेच प्रत्येक शिक्षकांना सांगितले पाहिजे. त्याचा बोधात्मक, क्रियात्मक व भावात्मक विकासासोबत सर्वांगीण विकास झाला पाहिजे. तेव्हा शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले असे आपणास म्हणता येईल. न चोर हर्यम, न चराज हर्यम, न भातृभाच्यम, न भारकारी, व्यय कृते वर्धते एव नित्यम, विद्या धनम सर्वधनम प्रधानम. ज्या धनाची चोर चोरी करत नाही, राजा हिरावून घेऊ शकत नाही, भावात विभागणी किंवा वाटणी होत नाही, ज्या धनाला कर म्हणजे टॅक्स लागत नाही आणि जसजसे आपण खर्च करू म्हणजे वाटू तसे ते वाढत जाते आणि सर्व धनांमध्ये सर्वश्रेष्ठ असे विद्याधन आहे. म्हणून म्हणतात, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. असे जगात सर्वात श्रेष्ठ असणारे धन देण्याचे भाग्य ज्या शिक्षकास लाभले ते शिक्षक अत्यंत धन्य आहेत. अशा शिक्षकांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि त्यांच्या हातून असेच महान विद्यादानाचे कार्य होत राहो.
1: गुरु याविषयी शंकर लेखणे यांचे विचार आत्ताच आपण ऐकले. याबरोबर चिंतन हा कार्यक्रम समाप्त होत आहे. चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: संपूर्ण देशामधल्या कोट्यावधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम आकाशवाणी. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती, मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणारं सशक्त माध्यम आकाशवाणी.
1: FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम भक्ती वंदना. श्रोतेहो, एखाद्या सुंदर कळीचं मन प्रफुल्लित करणाऱ्या फुलात रूपांतरित व्हावं असंच काहीसं आकाशवाणी नांदेड केंद्राच्या बाबतीत घडलं. प्रारंभीच्या प्रायोगिक प्रसारणाचे पूर्णवेळेत कधी रूपांतर झाले हे म्हणजे अगदी संत ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचे तर, इवलेसे रोप लाविएले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. खरंच शिवते हो, मन प्रफुल्लित करणारा असा हा नांदेड आकाशवाणी केंद्राचा प्रवास 29 मे 1991 सुरू झाला. आज ह्या आपल्या लाडक्या आकाशवाणी केंद्राला 35 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज आकाशवाणी नांदेड केंद्राचा वर्धापन दिन आहे. आज खऱ्या अर्थानं सोनियाचा दिनू, वर्ष अमृताचा घणू असं संत ज्ञानेश्वरांच्या शब्दांचा पुनर्प्रत्यय यावा असा हा आजचा सोनेर दिवस. सर्वांना आकाशवाणी नांदेड केंद्राच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत आजच्या कार्यक्रमाला प्रारंभ करूया. ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वरांची ही रचना.

श्रोतेहो, सकाळी ज्याप्रमाणे देवाऱ्यात गाभाऱ्यात धूप दीप लावून फुले वाहून भाविकाच्या मनाला जसा आनंद होतो ना, तसाच स्वच्छ निर्मळ आनंददायी एफ एम सेवेचे सुस्पष्ट प्रसारण आकाशवाणी नांदेड केंद्रावरून आपण ऐकत आहात भक्तिगीतांचा कार्यक्रम. हा कार्यक्रम ऐकताना आमच्या श्रोत्यांना नक्कीच आनंद होत असणार. सकाळच्या ह्या प्रसन्न वातावरणात भाविकाच्या मनाला त्याच सात्विक सुखदायी भावनेशी तादात्म्य साधणारी आणि श्रोतेहो आपल्या सर्वांच्या हृदयाला भावणारी आणखीन एक आनंददायी रचना ऐकूयात. लता मंगेशकर यांच्याच स्वरात संत तुकाराम यांची ही रचना श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली आहे. आज अतिशय आनंदाचा दिवस, कारण आज आकाशवाणी नांदेड केंद्राचा वर्धापन दिन आहे. आमच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा.

श्रोतेहो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन आकाशवाणी नांदेड आपली दैदिप्यमान वाटचाल करीत आहे. गीत संगीत मनोरंजनपर कार्यक्रमासोबतच शालेय विद्यार्थी, युवावर्ग, शेतकरी, कामगार, महिला, गृहिणी, ज्येष्ठ वयोवृद्धांसाठी तसेच लोकप्रबोधनाचे तसेच चर्चात्मक कार्यक्रम, त्याचबरोबर साहित्यिक, नवलेखक आणि लोककलावंतांचं हक्काचं व्यासपीठ म्हणून आकाशवाणी नांदेड केंद्र हे परिसरात आज नावारूपाला आलं आहे. कारण आकाशवाणीच्या प्रत्येक कार्यक्रमात माहिती, ज्ञान, मनोरंजन या त्रिसूत्रीचा वापर करून कार्यक्रम प्रसारित आणि सहक्षेपित केले जातात. लोकभावनेचा आदर करणारा बहुजन हिताय बहुजन सुखाय असा भक्तिगीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. ऐकूया ही सुरे भक्तिरचना मन्नाडे यांच्या स्वरात.

मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत नामदेव यांची रचना आपण ऐकली. संगीत अण्णा जोशी यांचं होतं. श्रोतेहो, नैसर्गिक आपत्ती असो अथवा लोकसेवेचं कुठलंही काम असो, आकाशवाणी लोकप्रशासन आणि सर्वसामान्य जनता यांच्यात दुवा म्हणून महत्वाची सेवा बजावत आलेली आहे. आजही ज्या गावात सहजासहजी वर्तमानपत्र उपलब्ध होत नाही, त्या दुर्गम भागात संयम आणि सुविचार संपन्न माहिती ज्ञान मनोरंजनाची त्रिसूत्री जपत आकाशवाणी माध्यमाचा आवाज अगदी सहज पोहोचतो. हाच आवाज मग सत्याचा, सन्मार्गाचा आणि विश्वासाचा प्रमाणभूत आधारही ठरतो. कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर फडके यांनी गायलेली मंगेश पाडगावकरांची रचना. संगीत यशवंत देव यांचं आहे.

श्रोते हो, आकाशवाणी नांदेड केंद्राचा खरा आत्मा अर्थात हृदयस्थान म्हणजे काळजाचे कान करून आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रसारण ऐकणारे आपण श्रोतागण आहात. आपल्यासाठी गेली 35 वर्ष अखंड सेवा देत आहे आकाशवाणी नांदेड केंद्र. आज आकाशवाणी नांदेड केंद्र आपला वर्धापन दिन अभिमानानं साजरा करत आहे. याचं खरं पाठबळ म्हणजे तुम्ही सर्व श्रोते आहात. आकाशवाणी नांदेड केंद्राच्या कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. सकाळच्या या प्रसन्न वातावरणात ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरात वंदना विटणकर यांची रचना, संगीत श्रीकांत ठाकरे यांचं आहे.

श्रुते हो मोहम्मद रफी यांच्या स्वरात वंदना विटणकर यांची रचना आपण ऐकली. संगीत श्रीकांत ठाकरे यांचं होतं. आजचा आपला दिवस हा आनंद हर्षाने परिपूर्ण राहो याच सद्भावनेसह आमच्या सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा आकाशवाणी नांदेड केंद्राच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत आजचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. श्रुते हो भक्ती वंदना भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी नांदेड केंद्रावरून ऐकला.

FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. श्रोतेहो, वेळ झाली आहे कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घेण्याची. आजच्या प्रसारणात 6:40 कृषी सल्ला या कार्यक्रमात जनावरांच्या उष्माघातापासून बचाव याविषयी घरगुती उपाय आपण ऐकू शकाल. 6:45 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:00 देशभक्तीपर गीतरचना प्रसारित होईल. 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. आज सकाळी 7:20 आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारणात स्थानिक जाहिरात संदेश आपण ऐकू शकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची वेळ आहे आज सकाळी 8:15. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, आजच्या प्रसारणात सकाळी 8:40 गझल गायनाचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 9-10 या एका तासाच्या वेळेत राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, आज सकाळी 10:00 गीतशिल्प हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:30 नटरंग या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग क्रमांक 43 प्रसारित होईल. लेखन आनंद

0: जाधव यांचं आहे. 10:45 नवसाक्षरांसाठी लोकजागर या कार्यक्रमात रेखा गजभरे यांचं काव्यवाचन आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन नम्रता बावळे यांचं आहे. 11 प्रायोजित कार्यक्रम उमंग या कार्यक्रमाचे प्रायोजक NCERT. आज सकाळी 11:30 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित आपकी पसंत हा कार्यक्रम प्रसारित होईल. 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 1 to 5:30 या वेळेत राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 जिल्हा वार्तापत्र आणि 3 प्रादेशिक मराठी बातम्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, आज सायंकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी युवावाणी हा कार्यक्रम महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आजच्या प्रसारणात 6 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकाल. 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, रात्री 9 to 11 या वेळेत राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज रात्री 11 हिंदी समाचार आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. आकाशवाणी नांदेड केंद्राची आजची प्रसारण सभा रात्री 11:10 समाप्त होईल. श्रोतेहो, कार्यक्रमांची रूपरेषा आत्ता आपण ऐकली. ऐकूयात कार्यक्रम कृषी सल्ला.
1: कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आणि शेतकरी बंधू भगिनींना आनंद गोडबोलीचा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमाअंतर्गत आता ऐकूया जनावरांच्या उष्माघातावरील घरगुती आणि आयुर्वेदिक उपचार याविषयीचा कृषी सल्ला. उन्हाळ्याचा कडाका वाढला की माणसाप्रमाणेच जनावरांनाही उष्णतेचा मोठा त्रास होतो. दुभत्या जनावरांच्या दुधात घट होणे, चारा कमी खाणे आणि अन्य आरोग्याच्या तक्रारी उद्भवितात. या काळात जनावरांचे आरोग्य टिकविण्यासाठी उत्तम व्यवस्थापनासह घरगुती आयुर्वेदिक उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. उन्हाळ्यातील तापमान, उष्णता यांच्यापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी व्यवस्थापनामध्ये काही बदल करणे गरजेचे असते. ते याप्रमाणे: पाण्याचे नियोजन, जनावरांना दिवसातून किमान 3 to 4 वेळा स्वच्छ आणि थंड पाणी पाजावे, पाण्याचे हौद सावलीत असावेत. निवारा, जनावरांचा गोठा हवेशीर असावा. छतावर गवत किंवा पाचट टाकल्यास उष्णता कमी लागते. दुपारी 12 to 4 या वेळात जनावरांना कडक उन्हात बाहेर काढू नये. आहाराची वेळ, दुपारी ऊन असताना जनावरे चारा कमी खातात, त्यामुळे हिरवा चारा पहाटे किंवा रात्रीच्या वेळी द्यावा. स्वच्छता, जनावरांना दिवसातून किमान 2 थंड पाण्याने आंघोळ घालावी, यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहते. घरगुती आयुर्वेदिक उपचार पद्धती: जनावरांना उष्णतेचा त्रास होते किंवा लू लागते त्यावेळी काही नैसर्गिक उपाय करावेत. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कोरफड, 100 to 150 ग्रॅम कोरफडीचा गर जनावरांना खाऊ घातल्यास शरीर थंड राहते आणि पचन सुधारते. गुळ आणि लिंबू पाणी: 1 बादली पाण्यात थोडा गुळ आणि 2 लिंबांचा रस टाकून पाजल्यास जनावरांना त्वरित ऊर्जा मिळते, डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. उष्णतेमुळे चारा कमी खात असल्यास जिरे आणि बडीशोप, 50 ग्रॅम जिरे आणि 50 ग्रॅम बडीशोप यांची पूड करून ती गुळासोबत दिल्यास भूक वाढते. आमसुलाचे पाणी: 5 to 6 आमसूल पाण्यात भिजवून ते पाणी पाजल्याने पित शमन होते. थंडावा देणारे विशेष मिश्रण: धन्य पावडर 50 ग्रॅम, खडीसाखर 100 ग्रॅम आणि पाणी यांचे मिश्रण दिवसातून 1 दिल्यास शरीरातील दाहक कमी होतो. पायांची जळजळ होत असल्यास गोठ्यात ओले पोते अंथरावे किंवा पायावर थंड पाणी टाकावे. दूध उत्पादन टिकविण्यासाठी आहारात 1/2 कप मोहरीचे तेल किंवा सरकी पेंड वाढवावे. कीटक नियंत्रणासाठी

0: कडुनिंबाच्या पाल्याचा धूर करावा, जेणेकरून माशा आणि गोचिडाचा त्रास कमी होईल. उष्माघाताच्या स्थितीमध्ये जर जनावर खूपच जास्त लाळ गाळत असेल, डोळे लाल झाले असतील किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर तो उष्माघात असू शकतो. अशा वेळी घरगुती उपायावर अवलंबून न राहता त्वरित पशुवैद्यकांशी संपर्क साधावा.
1: कृषी सल्ला आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 पर्यावरणविषयक माहिती देणारा कार्यक्रम परिसर आपण ऐकू शकाल. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करत आहोत.
2: संपूर्ण देशामधल्या कोट्यावधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम आकाशवाणी. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती, मनोरंजन आणि ज्ञान.
1: 7:00 या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण पोस्टपार्टम डिप्रेशनची कारणं पाहिली. आज आपण त्याची लक्षणं पाहूया. पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे डिलिव्हरीनंतर महिलांमध्ये जे भावनिक किंवा शारीरिक बदल होतात त्याविषयीची आपण माहिती घेत आहोत. आता हे जाणवतं कसं किंवा याची लक्षणं कोणती आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा भावनिक लक्षणं पाहूया. सतत दुःखी राहणं किंवा कारणाशिवाय अचानक रडू येणं, बाळाची नीट काळजी घेऊ शकत नाहीये किंवा आपण एक चांगली आई नाही आहोत अशी भावना सतत जाणवत राहणं, सतत चिडचिड येणं, राग येणं, बाळापासून दुरावल्यासारखं वाटणं किंवा जे बॉन्डिंग जाणवायला पाहिजे त्याची कमतरता भासणं, अत्यंत टोकाची अपराधीपणाची भावना यामध्ये जाणवते. दुसरं लक्षण आहे ते म्हणजे मानसिक लक्षण. एकाग्रता व निर्णय क्षमतेचा अभाव, बाळाबद्दल अनपेक्षित भीतीदायक विचार मनामध्ये येत राहतात, अचानक स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटते किंवा ब्रेन फॉग, गोंधळले पण जाणवतं, भविष्याबद्दलची निराशा, स्वतःची जाणीव किंवा आपली आयडेंटिटी गमावण्याची एक फिलिंग सतत मनामध्ये येत राहते. तिसरं लक्षण आहे ते म्हणजे शारीरिक लक्षण. यामध्ये सतत खूप थकवा जाणवतो, म्हणजे सहन करण्यापलीकडे थकवा जाणवत राहतो. भूक न लागणं किंवा अति खाणे, आपण ज्याला इमोशनल ओव्हर इटिंग म्हणतो ते त्या पद्धतीमध्ये. डोकं दुखणं, छातीवर प्रेशर आल्यासारखं वाटणं, प्रचंड अंगदुखी जाणवते, अजिबात झोप न लागणं म्हणजे इन्सोमनिया किंवा खूप झोप येते, ही शारीरिक लक्षणं यामध्ये जाणवतात. चौथी लक्षणं ही स्वभावाची लक्षणं आहेत. घरच्यांपासून किंवा मित्रमैत्रिणींपासून आपण डिटॅच राहायला लागतो. स्वतःची हायजीन म्हणजे स्वतःची स्वच्छता किंवा स्वतःची काळजी न करणं किंवा त्याला निग्लेक्ट करणं हा एक स्वभाव होऊन जातो. बाळाची अजिबात काळजी न करणं किंवा ह्याच्या विरुद्ध त्याच्या सेफ्टीला घेऊन आपण खूप ऑब्सेस्ड होतो, ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतो, स्वतःचे छंद व आयुष्यातील इंटरेस्ट कमी होत जातात. यानंतर हा जो आजार किंवा ही कंडिशन आहे ह्याला लाईफस्टाईलमध्ये काही बदल करून आपण रिकव्हरी करू शकतो, तर तो भाग आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा पुरेशी झोप आणि विश्रांती. आपण पाहतो की डिलिव्हरी झाल्यानंतर शरीरामध्ये बरेचसे घटक हे कमी झालेले असतात. शरीरातून रक्त कमी झालेलं असतं, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी झालेली असते, ती भरून काढण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये काही बदल करावे लागतात. तर त्यासाठी पुरेशी झोप व विश्रांती होणं गरजेचं आहे. बाळाच्या झोपेच्या वेळेत स्वतः आपण थोडीशी नॅप घेणं गरजेचं आहे किंवा त्याच्या झोपेच्या वेळेला अनुसरून आपण एक 20 मिनिटाची छोटी झोप घेऊ शकतो. खूप थकला असाल आणि खूप एक्झर्शन वाटत असेल एखाद्या रात्रीसाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घेण्यास हरकत नाही. झोपण्यापूर्वी 30 मिनिट आधी मोबाईल, लॅपटॉप हे हाताळू नयेत किंवा यांच्यापासून दूर राहावं. झोपण्याची जागा ही शांत, स्वच्छ व थोडी अंधारी असावी. बाळासोबत स्वतः पण 10 ते 15 मिनिट सकाळचे कोवळे ऊन घ्यावे. याला सायंटिफिक रिझन आहे की याने सिरोटोनिन बूस्ट होतं. स्वच्छ हवेत 15 ते 20 मिनिट

0: नियमित वॉक करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी स्ट्रेचिंग व योगासने सुरू करावीत. यातील आणखी काही ट्रीटमेंटचा भाग आहे तो आपण पुढील भागामध्ये बघूया. तोपर्यंत इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी। गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।

0: परिसर।
1: श्रोते हो नमस्कार। परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती। लेखन डॉक्टर पल्लवी भोसले। बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारे एन्झाईम्स हे त्याचे सर्वात महत्वाचे घटक आहेत। एन्झाईम्स हे जैविक उत्प्रेरक असून ते रासायनिक अभिक्रिया जलद गतीने घडवून आणतात। बायो क्लिन्झरमध्ये प्रामुख्याने चार प्रकारचे एन्झाईम्स आढळतात, प्रोटीयस, लिपेस, अमायलेज आणि सेल्युलेज। प्रोटीयस हे एन्झाईम प्रथिनांचं विघटन करतं। स्वयंपाकघरातील अन्नाचे डाग, रक्ताचे डाग किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ हे प्रोटीनियसच्या मदतीनं सहजपणे काढता येतात। लिपेस हे एन्झाईम तेल आणि चरबीचं विघटन करतं, त्यामुळे तेलकट भांडी, फरशीवरील तेलाचे डाग याची स्वच्छता प्रभावीपणे करता येते। अमायलेज हे एन्झाईम स्टार्चचं विघटन करतं, तर सेल्युलेज हे कापड आणि वनस्पतीजन्य तंतूंचं विघटन करतं। या सर्व एन्झाईम्सच्या एकत्रित कार्यामुळे बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी स्वच्छता साधन बनतं। बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारी सेंद्रिय आम्ल सुद्धा त्यांच्या कार्यक्षमतेसाठी महत्वाची असतात। ऍसिटिक ऍसिड हे त्यापैकी सर्वात प्रमुख आहे। ऍसिटिक ऍसिड हे एक प्रभावी जंतुनाशक असून ते बॅक्टेरिया आणि फंगसच्या वाढीस प्रतिबंध करतं। याशिवाय ते दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं। लॅक्टिक ऍसिड हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे जो सूक्ष्मजीवांच्या वाढीवर नियंत्रण ठेवतो। बायो क्लिन्झरचं पीएच मूल्य साधारणत अम्लीय असतं, जे 2.5 ते 4 या दरम्यान असतं। हे अम्लीय वातावरण अनेक हानिकारक जीवाणूंना प्रतिकूल असतं, त्यामुळे बायो क्लिन्झर जंतुनाशक म्हणून प्रभावी ठरतं। याशिवाय अम्लीय पीएचमुळे खनिज साठे आणि घाण सहजपणे विरघळतात। या द्रावणामध्ये फ्लॅवोनॉइड्स, टॅनिन्स, सॅपोनिन्स आणि अल्कलॉइड्स यासारखे नैसर्गिक रासायनिक घटक सुद्धा असतात। फ्लॅवोनॉइड्स हे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं आणि सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंध करतात। टॅनिन्स हे बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असलेले घटक आहेत। सॅपोनिन्स हे नैसर्गिक सर्फंक्टन्स आहेत, जे पाण्याचा पृष्ठताण कमी करतात आणि घाण काढण्यास मदत करतात। त्यामुळे बायो क्लिन्झरमध्ये नैसर्गिकरित्या फेस तयार होतो आणि स्वच्छता अधिक प्रभावी होते। बायो क्लिन्झरची कार्यपद्धती समजून घेताना बायोडिग्रेडेशन ही संकल्पना महत्वाची ठरते। बायोडिग्रेडेशन म्हणजे सेंद्रिय पदार्थांचं सूक्ष्मजीवांद्वारे विघटन होणं। बायो क्लिन्झरमधील एन्झाईम्स मोठ्या आणि गुंतागुंतीच्या सेंद्रिय अणूंना लहान आणि साध्या अणूंमध्ये विभाजित करतात। हे लहान अणू पाण्यात सहज विरघळतात आणि पर्यावरणात सुरक्षितपणे मिसळतात, त्यामुळे बायो क्लिन्झर वापरल्यानंतर कोणताही हानिकारक अवशेष राहत नाही। जंतुनाशक कार्यपद्धतीच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी आहे। बॅक्टेरिया आणि फंगस यांची वाढ रोखण्यासाठी बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारे ऍसिड्स आणि जैवसक्रिय घटक महत्वाची भूमिका बजावतात। संशोधनामध्ये

झोन ऑफ इनहिबिशन चाचणीद्वारे बायो क्लिन्झरची जंतुनाशक क्षमता तपासली जाते. या चाचणीत ज्या ठिकाणी बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत त्या क्षेत्राचा व्यास मोजला जातो. हा व्यास जितका मोठा तितकी जंतुनाशक क्षमता जास्त असते. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: एफ एम बँड 101.1 मेगा हर्स वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. 6:55 झाले आहेत. श्रोतेहो, जाणून घेऊया आजचा दिनविशेष. सुरुवातीला ऐकूया सुविचार. कष्टाचा आवाज शब्दांच्या आवाजापेक्षा मोठा असतो. आज 29 मे, आजचा दिनविशेष याप्रमाणे. प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ सर हम्फ्रे डेव्ही यांचा आज स्मृतिदिन आहे. बहाई धर्म संस्थापक बहाउल्ला यांचा आज स्मृतिदिन आहे. गान हिरा हिराबाई बडोदेकर यांचा आज जन्मदिन आहे. त्यांचा जन्म 29 मे 1905 रोजीचा. शेर्पा तेनसिंग आणि एडमंड हिलरी यांच्याकडून 29 मे 1953 रोजी एव्हरेस्ट सर झाला. आणि श्रोतेहो, आज आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्राचा वर्धापन दिन आहे. आजच्याच दिवशी 29 मे 1991 रोजी आकाशवाणी नांदेड केंद्राचा शुभारंभ आपल्या सेवेत झाला होता. श्रोतेहो, दिनविशेष आता आपण जाणून घेतलं. ऐकूया जाहिरात संदेश.
2: मुतखडास पियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार.
3: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंदाराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
2: मोबाईल 94 23 13 87.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तेरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड खास अधिक मास निमित्त सादर करत आहे चांदी जोडवे महोत्सव.
2: दररोज एका भाग्यवान विजेत्याला मिळतील चांदी जोडवे आणि मेगा बंपर ऑफर मध्ये एका भाग्यवान विजेत्याला मिळेल इलेक्ट्रिक स्कूटी.
1: महोत्सव कालावधी दिनांक 17 मे ते 15 जून 2026. आम्हीच घडवणार, आम्हीच विकणार.
2: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स, मेन रोड, हुडको, नांदेड.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
4: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
5: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
6: आई प्रतिष्ठान डोंगरकडा संचलित डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय, इंग्रजी माध्यम, भाटेगाव तालुका, कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथे विज्ञान, इंग्रजी, मराठी, गणित, सामाजिक शास्त्र या विषयासाठी शिक्षक भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता शैक्षणिक कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय, भाटेगाव तालुका, कळमनुरी येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी संपर्क 88 88.

0: 80 81 आणि 96 73 64 50 19.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल.
3: इयत्ता 1 ते 10 मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल इयत्ता 1 ते 12 मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
2: संपर्क ओंकारेश्वर नगर तरोडा बुद्रुक नांदेड.
3: मोबाईल 98 90 29 87 26.
4: तुकामाई हॉस्पिटल. फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
5: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
4: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
5: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825 872.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
6: FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. ऐकूया देशभक्तीपर गीतरचना.

शुदेव अनू मलिक यांनी संगीतबद्ध केलेली जावेद अख्तर लिखित देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकली. स्वर कुमार सानू, आदित्य नारायण आणि सहकाऱ्यांचा होता. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 7:05 झाले आहेत.

0: सहायता टेलीलॉ के ऐप, वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
2: केवळ वसतिगृह नव्हे, शिक्षण व संस्काराचे माहेर घर
3: संस्कृती संवर्धन मंडळ श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शारदानगर सगरोळी।
2: माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राज्यस्तरीय A+ दर्जा प्राप्त।
3: शाळेचा अभिनव उपक्रम म्हणजे एक विद्यार्थी एक छंद एक कौशल्य या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब करणारी शाळा।
2: प्रवेश परीक्षा दिनांक 1 जून 2026 सकाळी 11 मर्यादित प्रवेश।
3: संपर्क 79-72-81-49 आणि 93-56-91-52-76।
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 07 9699-1827।

एफ एम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. 7:08 होत आहेत. थोड्याच वेळात ठीक 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर 7:20 आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारणात स्थानिक जाहिरात संदेश आपण ऐकू शकाल.

0: जुड़िए।
1: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा।
2: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा।
2: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर,
1: आजच कॉल करा
2: 9637 35 49 85
1: 9637 354 985।
3: युगा युगाची गणना तुझी, चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू, शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सीबीएसईच्या 12वी परीक्षेचं पुनर्मूल्यांकन, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्यातला दुष्काळ नाहीसा करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. सत्तेत सहभागापासून वंचित असल्याबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची खंत. प्रख्यात शायर डॉ बशीर बद्र यांचं भोपाळ इथं निधन. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत 29 महाविद्यालयांना प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी नांदेड इथं 2 विद्यार्थिनींसह कुटुंबियांची चौकशी. आता सविस्तर बातम्या. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल, मूल्यमापनातल्या विसंगतीसंदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से उनकी आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. मे 2023 मध्ये काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर सिद्धरामय्या दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले होते. यापूर्वीही त्यांनी 2013 ते 2018 या कालावधीत मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. काँग्रेस पक्षाला कर्नाटक विधानसभेत स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे नामनिर्देशित मुख्यमंत्र्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करावं अशी विनंती सिद्धरामय्या यांनी राज्यपालांकडे केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान फडणवीस यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही नेहमीच अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते अशी भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातला दुष्काळ नाहीसा करणार असा मानस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. काल लातूर जिल्ह्यात अहमदपूर इथं पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. अल निनोमुळे कमी पावसाचं भाकीत व्यक्त होत असताना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या शिवसेना प्रवेशानंतर अहमदपूर परिसरातल्या हजारो कार्यकर्त्यांनी काल उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान या मेळाव्यात पोलिसांनी पत्रकारांशी कथित धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुती एकजुटीनं निवडणूक लढवणार असून सर्व

व 17 जागांवर विजय मिळवणार असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते काल दिल्ली इथं पत्रकारांशी संवाद साधत होते. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट करत जागा वाटप सन्मानाने होईल असं त्यांनी सांगितलं. सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत पूर्णपणे संवेदनशील असून भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्याची माहिती शिंदे यांनी दिली. मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयाचा आढावा घेत सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातूनही समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी नमूद केलं. जरांगे यांना उपोषण करण्याची वेळ येऊ नये ही सरकारची भूमिका असल्याचंही शिंदे यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 मे पासून बेमुदत उपोषणाचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत आज संपत आहे.

0: मे पासून बेमुदत उपोषणाचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत आज संपत आहे. भाजप शिवसेना युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल यवतमाळ इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नसून पक्षाचा एखादा मंत्री असायला हवा होता अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. भाजपच्या कोट्यातून आम्हाला विधान परिषद किंवा महामंडळ मिळायला हवं असं सांगतानाच महायुतीत रिपाईला दुर्लक्षित करू नये अशी अपेक्षाही आठवले यांनी व्यक्त केली. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद काल राज्यात भक्तिभावाने साजरा झाला. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं बकरी ईद निमित्त छावणी ईदगाह मैदानात मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हिंगोलीतल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आलं. बीड जिल्ह्यात विविध ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून नमाज पठण करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्था, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. धाराशिव इथं जयोस्तू प्रतिष्ठानच्या वतीनं सावरकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बीड इथल्या सावरकर महाविद्यालयातही सावरकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. प्रख्यात शायर डॉ बशीर बद्र यांचं काल भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. बद्र यांना बऱ्याच काळापासून स्मृतीभ्रंशाचा आजार होता. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती सातत्यानं खालावत होती. काल त्यांचं निधन झालं. बशीर यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत.
1: जिंदगी तूने मुझे कब्र में कम दी है जमीन, पाव फैलाऊ तो दीवार से सर लगता है. आयुष्याकडे अशी तक्रार करणारे बशीर बद्र यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1935 रोजी उत्तर प्रदेशात अयोध्या इथं झाला. अलीगड मुस्लिम विद्यापीठातून पीएचडी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी मेरठ इथल्या महाविद्यालयात उर्दू विभागाचे प्रमुख म्हणून शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं. बशीर यांचे हिंदीत 12 अधिक तर उर्दूत 7 काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. खुदा हमको ऐसी खुदाई न दे की अपने सिवा कुछ दिखाई न दे अशा साध्या सोप्या शब्दांचा नेमका वापर हे बशीर यांच्या रचनांचं सौंदर्य मानलं जातं. त्यांच्या रचनांमधून स्नेह, विरह आणि वेदनेसह जीवनातलं प्रतिबिंब उमटतं. म्हणूनच त्यांच्या रचना जनमानसात प्रिय ठरल्या. आपल्या एका रचनेत ते म्हणतात, सात संदूकों में भरकर दफन कर दो नफरते, आज इंसान को मोहब्बत की जरूरत है. आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर.
0: साहित्यातील योगदानाबद्दल डॉ बशीर बद्र यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी बद्र यांना श्रद्धांजली वाहिली. बद्र यांच्या निधनाबद्दल साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. नांदेड शहरातील ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ ज्योती देशमुख यांचं काल नांदेड इथं निधन झालं. त्या 83 वर्षांच्या होत्या. डॉ देशमुख यांनी नांदेड इथं महिला महाविद्यालय सुरू करण्यात पुढाकार घेतला. अर्धापूर इथं मीनाक्षी देशमुख मुलींचे हायस्कूल स्थापन करण्यातही त्यांचं मोलाचं योगदान होतं. देशमुख यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन समितीच्या सदस्य म्हणूनही कार्य केलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या पथकानं नांदेड शहरात काल 2 ठिकाणी चौकशी केली. पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून शहरातल्या 2 विद्यार्थिनींची आणि कुटुंबाची चौकशी करण्यात आली. यापूर्वीही 16 मे रोजी नांदेडमध्ये एका विद्यार्थिनी आणि पालकांची सीबीआयच्या पथकानं चौकशी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण ऑनलाईन तपासणीमध्ये 40% कमी गुण म्हणजेच एफ ग्रेड मिळाला आहे. अशा तब्बल 29 महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठानं दिले आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या सर्वाधिक 18, लातूर जिल्ह्यातल्या 7 आणि

0: परभणी जिल्ह्यातल्या 4 महाविद्यालयांचा समावेश आहे. राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 46.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 41.2, छत्रपती संभाजीनगर 39.6, बीड 39.1 तर धाराशिव इथं 38.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सीबीएसईच्या 12वी परीक्षेचं पुनर्मूल्यांकन, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्यातला दुष्काळ नाहीसा करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. आणि प्रख्यात शायर डॉ बशीर बद्र यांचं भोपाळ इथं निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. ऐकूया जाहिरात संदेश.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

श्रुध हो नांदेड नगरी पवित्र गोदावरी काठी वसलेली आहे आणि गुरु गोविंद सिंगजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी, या भूमीचे जसे आध्यात्मिक ऐतिहासिक महत्व आहे तसे सामाजिक आणि सांस्कृतिक भावबंध या नगरीतील लोकांनी जपले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्हा अनेक वैशिष्ट्यांनी नटलेला आहे. याच नांदेड नगरीचे एक वैशिष्ट्य म्हणजे आपली लाडकी नांदेड आकाशवाणी. नांदेड शहर आणि संपूर्ण जिल्ह्याचा सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक आध्यात्मिक शैक्षणिक वैचारिक वैज्ञानिक आणि सांगीतिक वारसा नेटाने पुढे घेऊन जाण्याचे बहुमोल कार्य आकाशवाणी नांदेड केंद्र जोमाने करीत आहे. दिनांक 29 मे 1991 रोजी या आकाशवाणी नांदेड केंद्राचा शुभारंभ झाला. प्रतिकूल परिस्थितीतही कार्यक्रमांचा सर्वोत्तम दर्जा राखत आपल्या सर्व रसिक श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करत श्रोत्यांच्या पसंतीच्या मानदंडावर खरे उतरत आज नांदेड आकाशवाणी आपला 35वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. सर्व श्रोत्यांना वर्धापन देण्याच्या हार्दिक शुभेच्छा. श्रुध्य हो 7:25 होत आहेत. काही क्षणातच दिलखुलास

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, रोजच्या धकाधकीच्या जीवनात बदलतं वातावरण, बदलती आहारशैली, वाढता ताणतणाव आणि झोपेच्या बदललेल्या वेळा, वाढत्या व्यसनांच्या सवयी यामुळे आपल्याला दैनंदिन अनेक आरोग्यांच्या समस्येला सामोरं जावं लागतं. कळत नकळत आपल्या जीवनात आपण गंभीर स्वरूपाच्या आजारांना आमंत्रण देत आहोत आणि सध्या तंबाखू, गुटखा, धूम्रपान तसंच बदलती जीवनशैली यामुळे या कर्करोगांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र वेळीच निदान आणि योग्य उपचार केल्यास हा कर्करोगासारखा आजार बरा होऊ शकतो. या अनुषंगानेच आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे प्रख्यात मुख, डोकं, मान कर्करोग शस्त्रक्रियातज्ञ डॉ हितेश सिंघवी सर यांना. सरांनी अनेक रुग्णांना नवसंजीवन दिली असून कर्करोगाविरोधातील लढ्यात त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन नुकतेच माननीय आरोग्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आपला महाराष्ट्रातील कर्करोग वॉरियर म्हणून सन्मान देखील करण्यात आला आहे. सिंघवी सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मी मनापासून स्वागत करते.
1: डॉक्टर, सुरुवातीला तर आपला थोडासा कामाचं स्वरूप सांगा आणि आपला परिचय आपल्या मंडळींना करून द्या.
2: मी डॉक्टर हितेश राजेंद्र सिंघवी, हेड अँड नेक कॅन्सर सर्जन. मी पूर्वी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला होतो आणि आता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलला आहे. तिथे आपण सगळे जे कॅन्सरचे पेशंट असतात, ओरल कॅन्सर, हेड अँड नेक कॅन्सरचे पेशंट असतात, त्यांना आपण ओपीडी बघतो आणि शस्त्रक्रियाही करतो.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की हे थोडस हेड अँड नेक कॅन्सर काहीतरी ऐकायला वेगळं वाटतंय, तर हा नेमका कॅन्सर काय आहे?
2: सो हेड अँड नेक कॅन्सरमध्ये खूपसे पार्ट्स असतात आणि मुख्य प्रमाण म्हणजे ओरल कॅन्सर, ओरल कॅव्हिटी आपण म्हणतो, नाकाचा मागचा भाग त्याला नेलोफॅरिंग्स म्हणतो, घसाचा मागचा भाग त्याला आपण ओरोफॅरिंग्स म्हणतो आणि स्वरयंत्र त्याला आपण लॅरिंग्स म्हणतो. हे सगळं मुख्य पार्ट्स असतात हेड अँड नेकचे. आणि आपला एक सलायव्हरी ग्लँड असतात, थुंकीची ग्रंथी असते, मँडिबल म्हणजे जबड्याच्या मागच्या बाजूला असते आणि वर असते, ते पण हेड अँड नेकच्या डोमेन मध्ये येतं.
1: अच्छा, तर सध्या मग या कॅन्सरचं प्रमाण काय आहे आपल्याकडे?
2: अनफॉर्च्युनेट आहे.
1: अच्छा,
2: येस, इट इज व्हेरी वरीसम. इंडिया इज कॉल्ड ग्लोबल ओरल कॅन्सर कॅपिटल आणि आपल्या भारतामध्ये 1.5 लाख न्यू ओरल कॅन्सर केसेस, ओरल कॅन्सर, हेड नेक कॅन्सर सांगतो, न्यू ओरल कॅन्सर केसेस येतात. अनफॉर्च्युनेटली 50% ऑफ दिस ते एका वर्षामध्ये त्यांची ते मृत्यूला प्राप्त होतात, कारण की ते ऍक्सेस नाही, अफोर्डेबिलिटी नाही. आणि 70% ऑफ ऑल दीज कॅन्सर्स ते आपल्याला स्टेज 4 मध्ये येतात. तर आपल्याकडे खूप काम आहे जे आपल्याला करायची आहे, ताकी फर्स्ट कॅन्सर व्हायलाच नाही पाहिजे. जर कॅन्सर झाला पण तर त्याचं कसं आपण ट्रीटमेंट करू शकतो आणि लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो हे आपल्याला करायचं.
1: अगदीच डॉक्टर, डॉक्टर खूपच भयानक वास्तव तुम्ही हे सांगितलेलं आहे. पण याच्यामध्ये हेड अँड नेक कॅन्सरमध्ये तुम्ही सांगितलं मुख हे मेन आहे, तर सध्या आपण बघतो की धूम्रपान म्हणा, व्यसन कुठलंही, मग ते दारूचं असू दे, तंबाखूचं व्यसन असू दे, सिगारेट असू दे, त्याला पर्याय म्हणून आपण ई सिगारेटकडे सुद्धा तरुणाई सध्या वळलेली आहे, तर काय सांगाल तुम्ही?
2: फर्स्ट ऑफ ऑल गॅट सर्व्हे आहे, ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्व्हे 2016 मध्ये झाला असेल, दर 5 ते 6 वर्षामध्ये तो होतो आणि डब्ल्यू एच ओ

0: करतो, दर कंट्रीमध्ये करतो, आपल्या कंट्रीमध्ये केलेला आहे. त्याचा अनुसार 30% ऑफ ऑल दी अडल्ट इंडियन्स, सो आपण मोठा मोठी एक 100 करोड आपल्या अडल्ट आहेत इंडियामध्ये. 30% म्हणजे 30 करोड इंडियन्स दे कन्झ्युम टोबॅको. 30 करोड इंडियन्स. आणि 70-80% ऑफ ऑल दीज पीपल ते स्मोकलेस टोबॅको खातात, म्हणजे धूम्रपान करत नाही, खैनी, गुटखा, हे सगळं प्रकाराचा तंबाखू आपल्या इंडियामध्ये जास्त भेटतो. आणि त्यामुळे की ग्लोबल सिनारिओ मध्ये स्मोकिंग केल्यावर टंग कॅन्सर असं जास्त होतो. आपल्या केसमध्ये आपण पाऊच ठेवतो, तंबाखूचे पाऊच ठेवतो, गुटखा खातो, त्यामुळे आपला बकल म्युकस आपण सांगतो, हे चीक म्युकस असते, आतला जो लाइनिंग असतो तिथे जास्त प्रमाणे कॅन्सर होतो. तर गॅट्स ग्लोबल टोबॅको सर्वे अनुसार 44% ऑफ ऑल दी मेल्स इन इंडिया, हाफ, ऑलमोस्ट हाफ मेल्स दे कन्झ्युम टोबॅको. हसण्याची गोष्ट नाहीये, पण खूप दुर्दैवाने हे नंबर्स आपल्या समोर आहे आणि आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे.
1: नक्कीच डॉक्टर, तुम्ही आता एवढ्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करताय, तर मला सांगा की इंडियन्सची म्हणजे आपल्या भारतीयांची, आपल्या सगळ्यांना माहिती आहे तंबाखू हे शरीरासाठी हानिकारक आहे, तरी ती खाल्ली जाते, तर या पाठीमागची मानसिकता काय आहे? एखादा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याला कसं जज करता?
0: सो देयर टू क्वेश्चन्स. फर्स्ट, तुम्ही सांगितलं की आपल्याला माहित आहे हे पॉइजन आहे, तरी पण आपण खातोय. त्याचं मेन आन्सर हे आहे की हे डायरेक्ट पॉइजन नाही. आज तुम्ही टोबॅको खाल्ला तर तुम्हाला आजच कॅन्सर होणार असं नाहीये, त्याला कमीत कमी 5-10 वर्ष लागतो. आधी लोक खैनी आणि कच्ची तंबाखू खायची, त्या 10-15 वर्ष लागायचे, आता गुटखा खातात. आणि हे ऍडजस्टमेंट इतकी मायक्रोस्कोपिक लेवल होतो की टोबॅको इंडस्ट्री त्यांना माहीत आहे की 12-15 वर्ष जे असतात त्यावेळी आत भरभर असते, मला काय नवीन करायचं आहे, आणि त्यावेळीच ते तंबाखू जर तुमचा एक्सपोजर झाला, तुमच्या आपल्या चिल्ड्रनवर एक्सपोजर झाला, ते लवकरात लवकर आदमी ती तंबाखूची आधी लागते. त्यामुळे आपणच एक स्टडी केली होती, त्यामध्ये मोर दॅन 1 लाख स्कूल्समध्ये आपण हे सर्वे केलं होतं. आपल्याला कळलं आहे की टोबॅको इंडस्ट्री ट्राईज टू गेट शॉप्स, टोबॅको शॉप्स अराउंड स्कूल्स. जिथे प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल आहे तिथे जास्त प्रमाणात टोबॅको शॉप असतात, आणि जिथे फक्त प्रायमरी स्कूल आहे तिथे कमी टोबॅको शॉप असतात. तर हे पण इतरा मायक्रोस्कोपिक लेवलवर त्यांनी हे स्टडी केलेली आहे. आणि तुम्हाला हे सरप्राईज वाटणार की फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज ऍट द एज ऑफ 30. या यंग आणि युथ जो आपलं भविष्य आहे त्याला आपण टुवर्ड्स टोबॅको असं, आणि टोबॅकोने फक्त ओरल कॅन्सर असा होत नाही, त्यांनी 17 प्रकारचे डिफरंट कॅन्सर होतात आणि 17 प्रकारची डिफरंट बिमारी असते. वर्ल्ड मध्ये 90 लाख इंडिव्हिज्युअल दे डाय एव्हरी इयर प्रीमेच्युअरली बिकॉज दे कन्झ्युम टोबॅको. 90 लाख इज 1 करोड.
1: मग डॉक्टर, तुम्ही सांगितलं की एवढं प्रमाण सध्या आपल्याकडे चाललेलं आहे, समजा आपल्या म्हणजे याचा सरळ तोंडाशी संबंध आहे, तर आपल्या तोंडामध्ये आता तंबाखू खातोय त्यांना तर माहितीच असते की जिथे आपण तंबाखू ठेवतो तिथे काहीतरी त्यांनी थोडंसं तिखट खाल्लं, गरम खाल्लं की चरचरायला लागतं, हे तर त्यांना माहितीच असतं. तरी कधी आपण असं स्वतःचं तोंड वरून बघतो, पण आरशात ओपन करून आपण आतमध्ये काय कंडिशन आहे ती कधी बघितली जात नाही, तर ती आवश्यक आहे का?
0: वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल क्वेश्चन आस्क टू मी इज दिस. आम्ही इंग्लिशमध्ये त्याला सांगतो माउथ सेल्फ एक्झामिनेशन. आणि हे आपल्याला सरप्राइझिंग वाटणार, पण सगळे हे कॅन्सर एकदम आपण स्वतः चेक करू शकत नाही. एक ब्रेस्ट कॅन्सर आहे, एक ओरल कॅन्सर आहे, हे दोन्ही कॅन्सर आपण स्वतः पण चेक करू शकतो की आपल्याला काही चेंजेस येत आहेत का. एक्झाम्पल, आपल्या पोटामध्ये अल्सर आहे, जर मला ते अल्सर बघायचं आहे, फक्त बघायचं, हात पण नाही लावायचं, फक्त बघायचं आहे, त्यासाठी मला 10 टेस्ट करावा लागतो, बेहोश करावा लागतो, नाकातून किंवा तोंडातून नाही टाकावी लागते, त्यामध्ये कॅमेरा असतो, तो कॅमेरा जाऊन पोटामध्ये बघतो की कोणत्या प्रकारचा अल्सर आहे, फक्त बघतो. इथे आपण बघू पण शकतो आणि हात पण लावू शकतो की आत किती ते पसरलेलं आहे. तर हे आपल्यासाठी बोन आहे, आणि त्यासाठी त्यामुळे हे ओरल कॅन्सर हे आपण लवकरात लवकर पण स्क्रीन करू शकतो आणि अर्ली स्टेजमध्ये त्याला आपण पकडू शकतो.
1: बरोबर आहे. पण डॉक्टर, आपण समजा आता आपला तुमचं ऐकून जर आपल्या मंडळींनी सुरुवात केली की सेल्फ एक्झामिनेशन करायची, तर काय चेंजेस आपल्या आतमध्ये तोंडामध्ये

0: ते दिसायला लागतात.
1: सो 7 स्टेप्स आहेत. आपले लिप्स चेक करायचे, वरचे आणि खालचे. दात चेक करायचे, दातचे गम्स चेक करायचे. आपण बाहेरून आत जातो आता, दातचा आतमध्ये जे टाळू असते तो चेक करायचं. बकल मुगुजा चेक म्हणजे आतमध्ये चीक मुगुजा चेक करायचं. टंग चेक करायची, टंगच्या खालचा भाग चेक करायचा आणि टॉन्सिल चेक करायचं. हे 7 स्टेप्स आहेत. आपली खूप सारी व्हिडिओज पण आहेत ऑनलाईन मध्ये, तुम्ही पाहू शकता. माउथ सेल्फ एक्झामिनेशन. आणि तुम्ही सिम्पटम्स विचारलात की काय,
0: थोडस थांबवते तुम्हाला याच्यासाठी. तुम्ही आता लिप्स पासून म्हणजे ओठांपासून तुम्ही सुरुवात केली चेकिंगला, तर मला थोडस विस्ताराने सांगा की ओठ काय वेगळे दिसतात, किंवा आतले जे आपल्या हिरड्या आहेत त्या काय वेगळ्या दिसतात, जीभ आपली वेगळी कशी दिसते, तर काय फरक त्याच्यामध्ये थोडस जाणून
1: घ्या. सिम्पटम्स मी सांगतो तुम्हाला. ते सिम्पटम्स आहे, जर तोंडामध्ये कोणताही लाल अल्सर आहे जो 3 हफ्ते जास्त तुमच्या तोंडामध्ये आहे आणि तो हील होत नाही, तर तो अल्सर आपल्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे. फर्स्ट पॉइंट. सेकंड, कोणताही दात हलतोय पण दाताचा हिरडी आहे त्यामध्ये काही इन्फेक्शन नाही, दात असंच हलतोय, तरी पण तुम्हाला दाखवायला पाहिजे. जर तुम्ही तंबाखू खात आहेत, करेक्ट, जो तो एरिया आहे तो लाल चट्टा तिथे बसलेला आहे किंवा व्हाईट चट्टा बसलेला आहे, तो 2 सेंटीमीटर जास्त मोठा आहे आणि तो चट्टा 5 वर्षापर्यंत आहे तुमच्या तोंडामध्ये, डेफिनेटली त्यामध्ये बायोप्सी करायला हवी आपल्याला. जीभ हालते पण थोडा पेन होतोय किंवा आपला व्हॉइस चेंज झालेला आहे, स्वॉलोइंग मध्ये म्हणजे काही आत घेण्यामध्ये डिफिकल्टी होते, हे सगळं साइन सिम्पटम्स होऊ शकतात. पण हे सिम्पटम्स जर 2 हफ्त्यामध्ये बरं झालं तर काही घाबरायची गरज नाही. पण 2 हफ्ते जास्त, 3 हफ्ता तुम्हाला वाटलं की 3 हफ्त्यापर्यंत ते पूर्ण ठीक होत नाही, तर डेफिनेटली तुम्हाला चेक करायला हवं. अँड दिस बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट, जर तुम्ही तंबाखू, सिगरेट, सुपारी, इवन सुपारी वगैरे तंबाखू कॅन कॉज ओरल कॅन्सर. अँड अल्कोहोल, अल्कोहोल विदाउट टोबॅको, विदाउट अरेकाना इज अ ग्रुप 1 कार्सिनोजन अकॉर्डिंग टू IARC. अल्कोहोल कॅन इंड्यूस ओरल कॅन्सर्स विदाउट यूज ऑफ टोबॅको.
0: कसं काय डॉक्टर, काय कारण आहे?
1: कारण सी, IARC इज अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे पदार्थाला क्लासिफाय करते कोणत्या पदार्थ मध्ये इंडिपेंडेंटली तो कॅन्सर प्रोड्यूस करू शकतो, त्यामध्ये हे अल्कोहोल आहे आणि टोबॅकोही आहे. अल्कोहोल काय करतो की त्यामध्ये अल्कोहोल स्पेसिफिक कार्सिनोजन असतात अल्कोहोलमध्ये, त्याला आपण सांगतो अल्डिहाइड, टेक्निकल वर्ड आहे. एक कंटेंट आहे अल्कोहोलमध्ये, ते आपला जे आतली रायडिंग असते त्याला मोठं करते, तर आत सीपेन करते आणि तिथे DNA जे असतात तिथे हार्म करते आणि त्यांनी तो DNA रिपेअर होतो दरवेळी, पण एक वेळेनंतर तो DNA रिपेअर होत नाही आणि त्यामुळे आपल्याला कॅन्सर होतो.
2: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर श्रोतेह आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत.

पहा ना किती रोमॅन्टिक मूड मध्ये आहेत अशा ताई. तुम्हाला नाही वाटत या श्रावणाच्या गाण्यातून व्याकुळ झालेली एखादी प्रियसी आपल्या प्रियकराला साथ घालते असं लेणं.

0: श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: मुळव्याध मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ, सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-13-87.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आई प्रतिष्ठान डोंगरकडा संचिलित डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय इंग्रजी माध्यम भाटेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे विज्ञान इंग्रजी मराठी गणित सामाजिक शास्त्र या विषयासाठी शिक्षक भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता शैक्षणिक कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय भाटेगाव तालुका कळमनुरी येथे उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी संपर्क 88 88 00 80 81 आणि 96 73 64 50 19.
2: केवळ वसतिगृह नव्हे, शिक्षण व संस्काराचे माहेर घर
3: संस्कृती संवर्धन मंडळ श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शारदानगर सगरोळी.
2: माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राज्यस्तरीय A+ दर्जा प्राप्त.
3: शाळेचा अभिनव उपक्रम म्हणजे एक विद्यार्थी एक छंद एक कौशल्य या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब करणारी शाळा.
2: प्रवेश परीक्षा दिनांक 1 जून 2026 सकाळी 11 वाजता मर्यादित प्रवेश.
3: संपर्क 79 72 76 81 49 आणि 93 56 91 52 76.
4: भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. अवधूत गुप्ते वैशाली सामंत यांनी गायलेली चंद्रशेखर साणेकर यांची गीतरचना ऐकूयात. संगीत अवधूत गुप्ते यांचं आहे.

0: भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार, शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज।
1: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन। संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड।
2: टेरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड खास अधिक मास निमित्त सादर करत आहे चांदी जोडवे महोत्सव।
3: दररोज एका भाग्यवान विजेत्याला मिळतील चांदी जोडवे आणि मेगा बंपर ऑफर मध्ये एका भाग्यवान विजेत्याला मिळेल इलेक्ट्रिक स्कूटी।
2: महोत्सव कालावधी दिनांक 17 मे ते 15 जून 2026। आम्हीच घडवणार, आम्हीच विकणार।
3: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स, मेन रोड, हुडको, नांदेड।
4: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल,
5: इयत्ता 1 ते 10 मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल, इयत्ता 1 ते 12 मुलींसाठी प्रवेश चालू आहे।
4: संपर्क ओमकारेश्वर नगर, तरोडा बुद्रुक, नांदेड।
5: मोबाईल 98 90 29 87 26।
1: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
6: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार।
1: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध, एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली।
6: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड। मोबाईल नंबर 825 872।
7: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंतच, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999182।
8: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।

मधुरा दातार यांच्या स्वरात अरुणा ढेरे यांची रचना आपण ऐकली. संगीत आशुतोष कुलकर्णी यांचं होतं. श्रुतेहो याबरोबरच भावगीतांचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. भावगीतांचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर ही आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी बातमीपत्र समाचार प्रभात काही क्षणातच सहक्षेपित करत आहोत.

AIR ॲपवर. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. 8:15 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. श्रुदेहो मिश्र संगीत कार्यक्रमात सुरुवातीला स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेली गुरु ठाकूर यांची गीतरचना ऐकूयात. संगीत अशोक पत्की यांचं आहे.

0: 27 पासून टोल फ्री नंबर 07969991827.
1: केवळ वसतिगृह नव्हे, शिक्षण व संस्काराचे माहेर घर
2: संस्कृती संवर्धन मंडळ श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शारदानगर सगरोळी.
1: माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राज्यस्तरीय A+ दर्जा प्राप्त.
2: शाळेचा अभिनव उपक्रम म्हणजे एक विद्यार्थी एक छंद एक कौशल्य या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब करणारी शाळा.
1: प्रवेश परीक्षा दिनांक 1 जून 2026 सकाळी 11 वाजता मर्यादित प्रवेश.
2: संपर्क 79-72-81-49 आणि 93-56-91-52.
3: मुळव्याध मुतखडास यांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार.
4: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंदाराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
3: मोबाईल 94-23-87-89.
5: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: टेरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड खास अधिक मास निमित्त सादर करत आहे चांदी जोडवे महोत्सव.
1: दररोज एका भाग्यवान विजेत्याला मिळतील चांदी जोडवे आणि मेगा बंपर ऑफर मध्ये एका भाग्यवान विजेत्याला मिळेल इलेक्ट्रिक स्कूटी.
2: महोत्सव कालावधी दिनांक 17 मे ते 15 जून 2026. आम्हीच घडवणार आम्हीच विकणार.
1: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स मेन रोड हुडको नांदेड.
6: आई प्रतिष्ठान डोंगरकडा संचलित डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यालय इंग्रजी माध्यम भाटेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे विज्ञान इंग्रजी मराठी गणित सामाजिक शास्त्र या विषयासाठी शिक्षक भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता शैक्षणिक कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यालय भाटेगाव तालुका कळमनुर येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी संपर्क 88-88-00-80-81 आणि 96-73-64-50-19.
7: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल.
8: इयत्ता 1 ते 10 मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल. इयत्ता 1 ते 12 मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
7: संपर्क ओमकारेश्वर नगर तरोडा बुद्रुक नांदेड.
8: मोबाईल 98-90-29-87-26.
2: तुकामाई हॉस्पिटल फ्रॅक्चर ऍक्सिडेंट मणक्याचे आजार बाळांतपण सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
9: पोटाचे आजार आतड्याचे आजार हार्निया अपेंडिक्स डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
2: अतिदक्षता विभाग 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे सिटी स्कॅन सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
9: तुकामाई हॉस्पिटल अण्णाभाऊ साठे चौक हिंगोली रोड नांदेड. मोबाईल नंबर 825-800-72.
10: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
11: फसला.
12: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
11: जाणकार बना सतर्क रहा.
13: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून टोल फ्री नंबर 07969991827.
14: मिश्र संगीत कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि अनवर यांनी गायलेली निदा फाजली लिखित गझल. संगीत खयाम यांचं आहे.

नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1800

आशा भोसले अनमारी यांनी गायलेली निदा फाजले लिखित गझल आपण ऐकली. याबरोबरच मिश्र संगीत कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो 8:30 वाजत आहेत. आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी सविता मुसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. आता सविस्तर बातम्या. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. शहा 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गांधीनगर लोकसभा मतदारसंघात 340 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत शहा बोलत होते. ते म्हणाले,
1: घुसपैठिये को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करे.
0: भाजपा प्रणित नवनिर्वाचित पश्चिम बंगाल सरकारनं सत्तेवर आल्यानंतर एका आठवड्याच्या आत सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा बलाला 600 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पश्चिम बंगाल सरकारची प्रशंसा केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची काल जयंती होती. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सावरकरांच्या अतुल्य देशभक्तीचं आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कच्छमधील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील अशा हरामी नाला आणि खाडी क्षेत्राला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते सीमा सुरक्षा दलानं केलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत आदिवासी सुरक्षा मंचच्या प्रतिनिधींची भेट घेतली. आदिवासी समाजाप्रती या मंचाचे प्रतिनिधी समर्पण भावनेनं करत असलेलं काम खरोखरच कौतुकास्पद आहे असं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात नमूद केलं. या भेटीदरम्यान आदिवासी समाजाचा विकास आणि त्यांच्या सक्षमीकरणाशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसंच विविध विषयांवर पंतप्रधानांचं मार्गदर्शन घेतलं. पंतप्रधानांची भेट नेहमीच प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असते अशी भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. चीनला मागे टाकत भारतानं जगातील तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश होण्याचा मान मिळवला आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल केलं. ते काल नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशातील कष्टाळू शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे देशात अन्नसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असं नमूद करत यावर्षी देशातील अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 376 दशलक्ष टनांहून अधिक आहे. ते गेल्या वर्षाच्या तुलनेत 5% जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली. सीबीएसई अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणत्याही विद्यार्थ्याच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल. आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले. ऑन स्क्रीन मार्किंग ही प्रणाली सीबीएसईनं देशात प्रथमच लागू केली असून या प्रणाली

मुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतील असं त्यांनी सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दुटप्पी भूमिका असता कामा नये असं देखील म्हटलं आहे. रशियात मॉस्को इथं आयोजित आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या बैठकीला ते संबोधित करत होते. जबाबदार देशांनी आपल्या निवडीचं पुनरावलोकन करणं आवश्यक असून दहशतवादाला पाठबळ पुरवणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा की त्यांच्याविरुद्ध निर्णायक कारवाई करायची हे आता ठरवलं पाहिजे असंही डोभाल म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणच्या दक्षिण भागात अलीकडेच केलेल्या हवाई हल्ल्यानंतर कुवेतमधील अमेरिकेच्या तळाला आपण लक्ष्य केल्याचं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC नं म्हटलं आहे. मात्र शत्रूची क्षेपणास्त्र आणि ड्रोन परतवून लावण्यात आल्याचं कुवेतकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीवरून जाणारी ड्रोन्स पाडल्यानंतर तसंच दक्षिण इराणमधील बंदर अब्बास लष्करी ठाण्याला लक्ष्य केल्यानंतर इराणनं हे क्षेपणास्त्र हल्ले केले. ईद उल अझा अर्थात बकरी ईदचा सण धार्मिक उत्साह श्रद्धा आणि बंधुभावाच्या वातावरणात काल देशभरात साजरा करण्यात आला. ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. भारतीय जनता पक्षानं पंजाब हरियाणा दिल्ली आणि त्रिपुरासाठी नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी या नियुक्त्यांची काल नवी दिल्लीत घोषणा केली. यानुसार केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांची दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अर्चना गुप्ता यांची हरियाणा केवलसिंह धिल्लो यांची पंजाब आणि अभिषेक देवरॉय यांची त्रिपुराच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे माजी मंत्री आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील विष्णुपूर विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार दिलीप मुंडाल यांना कोलकात्यातील कनिष्ठ न्यायालयानं काल 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकावल्याच्या कथित आरोपाशी संबंधित अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज पुण्यातल्या खडकवासला इथं होणार आहे. निवृत्त IPS अधिकारी डॉ किरण बेदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन उद्या लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत NDAच्या खेत्रपाल मैदानावर होणार आहे. या सोहळ्यात भारतीय हवाई दलाकडून नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. दीक्षांत संचलनापूर्वीची रंगीत तालीम काल उत्साहात पार पडली. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या शेर तसंच गझलांमधून प्रेम एकाकीपणा मानवी नातेसंबंध आणि दैनंदिन जीवनाचं चित्रण उमटत असे. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. अलीगड मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1990 पर्यंत त्यांनी मेरठ महाविद्यालयातील उर्दू विभागात व्याख्याता आणि अध्यापक म्हणून कार्य केलं. बद्र यांना पद्मश्रीबरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. IPL क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमधील महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघाचा पराभव केला होता. हवामान. दिल्ली हरियाणा आणि चंदीगड राज्यात आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. केरळमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन.

0: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा, प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 8:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो, गझल गीतांचा कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण बातम्यांमध्ये ऐकलं असेल की बशीर बद्र हे एक अत्यंत लोकप्रिय प्रसिद्ध भारतीय उर्दू शायर, ज्यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1935 रोजी उत्तर प्रदेशातील पूर्वीच्या फैजाबाद आणि आजच्या अयोध्या येथे झाला होता. उर्दू साहित्याला सामान्य माणसाच्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं श्रेय ज्यांना दिलं जातं त्यातले प्रमुख म्हणजे साहित्यिक बशीर बद्र. 28 मे 2026 रोजी वयाच्या 91व्या वर्षी त्यांचे भोपाळ मध्य प्रदेश येथे निधन झाले. त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठातून उर्दू साहित्यात PhD पूर्ण केली. त्यांनी याच विद्यापीठात पुढे मेरठ कॉलेजमध्ये उर्दू विभागाचे प्रमुख म्हणूनही, प्राध्यापक म्हणूनही सेवा बजावली. बशीर बद्र यांच्या शायरीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी क्लिष्ट नसलेली साधी, सहज, थेट मनाला भिडणारी भाषा. त्यांनी पारंपरिक क्लिष्ट शब्दाचा वापर न करता दैनंदिन वापरातील शब्दांमधून मानवी भावना, प्रेम, विरह, वेदना मांडल्या. त्यांच्या प्रमुख साहित्यामध्ये त्यांचे आमद, आहट, कुल्लियात ए बशीर बद्र आणि उजाले अपनी यादों के हे काव्यसंग्रह अत्यंत गाजले. त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना 1999 भारत सरकारच्या प्रतिष्ठित पद्मश्री आणि साहित्य अकादमी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांचा एक प्रसिद्ध शेर आता सहज आठवतोय की कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से, ये नए मिजाज का शहर है जरा फासले से मिला करो. श्रोतेहो, बशीर बद्र यांना आदरांजली अभिव्यक्त करत आजच्या कार्यक्रमात पहिलं गीत आपण त्यांचंच ऐकूयात. नीना मेहता आणि राजेंद्र मेहता यांनी गायलेली बशीर बद्र यांची गझल आता आपण ऐकूयात. संगीत राजेंद्र मेहता यांचं आहे.

0: श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
3: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
4: किशोर कुमार, लता मंगेशकर यांच्या स्वरात गुलजार यांची गझल श्रुते हो आता आपण ऐकत आहात. संगीत राहुलदेव बर्मन यांचं आहे.

श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

राजेश रोशन यांच्या संगीतामध्ये मजरूह यांची गझल श्रोतेहो आत्ता आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

श्रद्धेय चित्रा सिंग आणि जगजीत सिंग यांच्या मखमली आवाजामध्ये जावेद अख्तर यांची गझल आत्ता आपण ऐकली. संगीत कुलदीप सिंग यांचं होतं. याबरोबरच गझल गीतांचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. सकाळचे 9 वाजत आहेत. राष्ट्रीय विविध भारती सेवेचे प्रसारण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. विविध भारती सेवेचे हे कार्यक्रम आपण सकाळी ठीक 10 वाजेपर्यंत ऐकू शकाल.

0: ऐसी अनमोल यादें आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर। विविध भारती, आपका जीवन संगी।
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR ॲप वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। श्रुतीहो सकाळचे 10 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत गीतशिल्प, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम।
2: We are about to hear a song that has been heard before. This is different, you know, because it is funk, funk, funk, defunk, defunk.
1: गीतशिल्प कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना नमस्कार। श्रोतेहो बालिकांपासून वृद्धांपर्यंत कला, शिक्षण, साहित्य, विज्ञान, कृषी, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांचे हित लक्षात घेऊन अंधश्रद्धे

भाषेचे उच्चाटन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा. जागतिकीकरणाच्या या काळात आपल्या भारतीय संस्कृतीमधील विविधतेतील एकता, बंधुभाव, सामाजिक सलोखा कायम टिकून राहावा याकरिता बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन आकाशवाणी नांदेड केंद्र आपली दैदिप्यमान वाटचाल करत आहे. आजच्याच दिवशी 1991 या वर्षी आकाशवाणी नांदेड केंद्राचा शुभारंभ झाला. आज आकाशवाणी नांदेड केंद्राचा वर्धापन दिन आहे. आज आकाशवाणी नांदेड केंद्राने 35 वर्ष पूर्ण केली आहेत. त्यानिमित्त आमच्या सर्व श्रोत्यांना आकाशवाणी नांदेड केंद्राच्या वतीने वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गीतशिल्प कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात औजार या चित्रपटातील अभिजीत, अन्नू मलिक, जोजो आणि अनामिका यांच्या स्वरात अन्नू मलिक यांची गीतरचना, संगीतही अन्नू मलिक.

0: Lelena.
1: Now that you have heard the song, which is supposed to be different, how different? You find out, okay? Funk, funk, funk, defunk.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
3: श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गीतशिल्प आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. माध्यमांच्या या भाऊगर्दीत स्वतःची एक वेगळी ओळख आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रानं जपली आहे. सामाजिक गरज ओळखून नांदेड आकाशवाणीनं यापूर्वी अनेकदा रक्तदान शिबिरं आयोजित केलेली आमच्या श्रोत्यांना आठवतच असतील. शिवाय रेडिओ किसान दिनानिमित्त शासनाच्या कृषी विभागाशी समन्वय साधून शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जात कृषी मेळावे घेतले आहेत. आजही पोलीस प्रशासनाकडून प्राप्त होणाऱ्या हरवलेल्या व्यक्तींच्या शोधपत्रिकांचे मोफत वाचन आकाशवाणी नांदेड केंद्रावरून केले जाते. तसेच नैसर्गिक आपत्ती जशी पूर परिस्थिती, भूकंपाची स्थिती असो, नांदेड आकाशवाणीने जिल्हा प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून समन्वयकाची भूमिका पार पाडलेली आहे. कोरोना महामारीच्या काळात योग्य ती खबरदारी घेण्याचे उपाय, वैद्यकीय सल्ले, लोकांचे मनोबल उंचवणारे, धैर्य वाढवणारे जनजागृतीचे कार्यक्रमही या काळात आकाशवाणी नांदेड केंद्राने सादर केले. एवढेच काय, एप्रिल 2025 काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांच्या निघृण हत्येनंतर ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर आपल्या दिल्ली मुंबई येथील आकाशवाणी मुख्यालयांशी समन्वय राखून दर तासाला योग्य माहिती देणारे बातमीपत्र आणि देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवणारे आणि सामाजिक सलोखा वाढवणारे चर्चात्मक कार्यक्रम तसेच स्थानिक प्रसारणात अनेक हिंदी मराठी देशभक्ती गीतंही प्रसारित केली. आजही नित्यनियमानं देशभक्ती गीतं प्रसारित करून नांदेड आकाशवाणी राष्ट्रप्रेमाची ज्योत श्रोत्यांच्या मनामनात प्रज्वलित ठेवलेली आहे. श्रोतेहो, आपण ऐकताय गीतशिल्प आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. ऐकूया की अँड का या चित्रपटातील मीट प्रोज जॅज थामी आणि अदिती शर्मा यांनी गायलेलं कुमार यांचं गीत.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते हो, आपण ऐकताय कार्यक्रम गीतशिल्प आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. श्रोते हो, आकाशवाणीने श्रोत्यांच्या मनाशी आपुलकीचा ओलावा जपलाय. आकाशवाणी सुखात साथ देणारं आणि दुःखात आधार देणारं अशा खऱ्या मित्राची जबाबदारी समजून वागणारं माध्यम आहे. म्हणूनच आज श्रोत्यांमध्ये आणि आकाशवाणीमध्ये जीवाभावाचं नातं निर्माण झालं आहे. श्रोते हो, आकाशवाणी आणि विश्वसनीयता हे एकमेकांना पूरक आणि पर्यायी शब्द आहेत असं म्हटलं तर वावगं होणार नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या मनात विश्वसनीयता टिकून ठेवण्याचं काम, विश्वसनीयता वाढवण्याचं काम नांदेड आकाशवाणी करत आहे. याची पावती म्हणजे आकाशवाणीचे अनेक नियमित श्रोते पत्र लिहून, ईमेलद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून किंवा दूरध्वनीवर संपर्क साधून, कार्यालयात कधीकधी प्रत्यक्ष येऊनही येथील अधिकारी कर्मचाऱ्यांशी आपुलकीने जिव्हाळ्याने आपलं मन मोकळं करतात. हीच आकाशवाणी नांदेड केंद्राच्या कामाची पावती आहे. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात लुका छुपी या चित्रपटातील टोनी कक्कर, नेहा कक्कर यांनी गायलेलं टोनी कक्कर आणि मेलोडी यांचं हे गीत. संगीत तनिष्क बागची यांचं आहे. चित्रपट लुका छुपी.

0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: श्रोतेहो, आकाशवाणी नांदेड केंद्राचा आज वर्धापन दिन आहे. आकाशवाणीवर मनापासून सर्व श्रोते प्रेम करतात, परंतु सर्वांनाच प्रेमाची अभिव्यक्तीची किमया साधता येईल असे काही नाही. जेवढ्या व्यक्ती तेवढ्या ज्या निरनिराळ्या भावना असतात. खरे तर आमचे असंख्य श्रोते नांदेड आकाशवाणीवर प्रेम करतात. ते बोलत जरी नसले तरी नियमितपणे आपल्या काळजाचे कान करून ते आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण ऐकत असतात. या माध्यमाचं महत्त्वही जाणतात. अशा सर्व श्रोत्यांना आज वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गीतशिल्प कार्यक्रमात आता ऐकूयात मुबारका चित्रपटातील मीका सिंग आणि प्रकृती कक्कर यांनी गायलेलं गीत, शब्दरचना कुमार यांची, संगीत गौरव रोशन यांचं आहे.

श्रुदेहो मानवी जगण्यातला आशावाद जिवंत ठेवण्याचं काम आकाशवाणी नांदेड केंद्र करत आहे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असो अथवा महिला सक्षमीकरणाचा विषय असो, पर्यावरण रक्षण असो, आरोग्य सांस्कृतिक घटकांचा विचार असो, सर्व बाजूंनी चौफेर विचार करून नांदेड आकाशवाणी तेथील कर्मचारी वृंद उच्च नीतिमत्ता, मानवीय मूल्य आणि देशभक्तीचा भाव केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी म्हणून बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन आपले कर्म म्हणजेच आपला धर्म आणि आपला धर्म म्हणजेच आपले कर्तव्य कर्म ही भावना बाळगून रात्रंदिवस निष्ठापूर्वक कार्य करत आहे. आकाशवाणी परिवारातील सर्वांनाच आज वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. राबता या चित्रपटातील अरिजित सिंग, नेहा कक्करी आणि मीत ब्रोस यांच्या स्वरात कुमार यांचं गीत, संगीत प्रीतम यांचं.

श्रोतेहो, आकाशवाणी नांदेड केंद्र हे माहिती ज्ञान मनोरंजनाबरोबर आध्यात्मिक मूल्य जपणारं लोकसाहित्य आणि उज्ज्वल लोकपरंपरा जपणारं तसेच निर्मळ संस्कार आणि संस्कृती प्रवाही ठेवणारं आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवणारं तसंच विश्वबंधुत्व फुलवणारं एक प्रभावशाली माध्यम आहे. म्हणूनच आज आकाशवाणी नांदेड केंद्र घराघरात लोकप्रिय आहे. आज न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात इंटरनेटच्या साह्यानं आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकता. पुन्हा एकदा आमच्या सर्व श्रोत्यांना आकाशवाणी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत ऐकूया आजच्या कार्यक्रमातील हे शेवटचं गीत. वॉन्टेड या चित्रपटातील हे गीत वाजिद आणि अमृता काक यांच्या स्वरात, जलीस शेरवाणी यांचं हे गीत साजिद वाजिद यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. आकाशवाणी नांदेड केंद्राच्या सर्व श्रोत्यांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या माध्यमावर असंच प्रेम करत रहा. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार.

श्रुदेव वॉन्टेड चित्रपटातील या गीताबरोबरच गीतशिल्प कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकता FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. आता सकाळचे 10:30 झाले आहेत. प्रसारित करत आहोत नटरंग या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग क्रमांक 43. लेखक आनंद यादव. ऐकूयात नटरंग या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग क्रमांक 43.

एका मनस्वी कलाकाराच्या आयुष्याची कला आणि व्यवहार यांच्या जीवघेण्या चक्रात झालेल्या ससे होलपटाची जीवनकथा नटरंग. लेखक आनंद यादव. अभिवाचक संजय पाटील.

हे बघा काय हातपाय आमच्यासाठी ढिलं करा, वाटलेस तर कोपरवाडीच्या जत्रेचं पैसा आम्ही देतो, हा अरे आमच्या कार्यक्रमाचं न्यार देतो न्यार, काय पर शनिवारी फड गावात पडला पाहिजे. मानेसाहेब जरा करड्या, जरा समजुतीच्या, जरा दमाच्या आणि जरा हुकमाच्या भाषेत बोलले. चार स्पेशल चहा बाहेरून बोलावला होता, तो मंडळीनं देण्यात आला. दादू हिशोब करून सहज बोलल्यागत बोलला, अरे पैसे दुप्पट मिळत असतील तर कोपरवाडीवाल्यासनी काहीतरी सांगावं, वाटलंच तर गाडी मधीच बंद पडली म्हणून बोलाव, हा म्हणजे कटकट नाही. नयना डोळे वटारून दादूकडे बघू लागली. तिच्या मनात कुडचीवाल्यांची सुपारी घ्यायचं दिसत नव्हतं. दादू त्वार कशाला मधी तोंड घालतोयस, गुन्हा हाय आणि मॅनेजर आहेत काय ते बघून घेऊ देत की? हा अहो तसं कसे, हा सगळ्यांच्या मतावर फड चालत असेल तर ह्या माणसाच्या म्हणण्याचा बी विचार केला पाहिजे का नको, आणि ह्याचा हिशोब काय चुकीचा नाही. हा अहो एका कार्यक्रमात दोन कार्यक्रमाचं पैसे मिळत्यात, सपकाळ बोलले. असं कसं करता येईल आमासनी साहेब, अहो गाडी बंद पडली म्हणून जरी सांगितलं तरी कुडचीत तमाशा झाल्यावर कळलंच की? नयना वेण्यांवर फुलं घालून झाल्यावर मागं वळून बोलली. सगळ्यांचं म्हणणं काय आहे हे मानेसाहेबांच्या लक्षात आलं. आमचा अपमान आहे, काय अपमान आहे. तमासगीर मंडळी एकदम गडबडून गेली. प्रसंग ओळखून दादू नयनाजवळ गेला आणि खालच्या आवाजात बोलू लागला, माणूस मोठा दिसतोय, कशाला उगच मोठा घालतस, अहो दुप्पट पैसा मिळतो या, तू मधी पडू नकस रा, ती डोळे वटारून बोलली. चला सपकाळ चला, आता पाय धरले तरी आम्हाला कार्यक्रम नको, काय नको कार्यक्रम, 56 तमाशे भरले आहेत काय, आता रसिकतेनं आम्ही असणी विचारायला आलो, दीड दमडीचा यांचा तमाशा, पर आमची किंमत कळली नाही असणी, काय विनंती केली की असणी माज चढतोय माज, आता माझ्या रसिकतेची ओळख ही असणी लवकरच पटेल, कळलं का? आ काय चला र, चौघे बाहेर पडले. धनी अहो आमच्याकडनं काय चुकलं असेल तर माफी असावी, पांडवा आजीजीच्या सुरात त्यांच्याबरोबर जात हात जोडून बोलला, तुमचा अपमान करायची आमची किंमत नाही, अपमान कसला मानता हो तुम्ही मालक? अपमान नव्हं तर अपमानाचा बाप काय हो, कोपरवाडीचा 3 पैशाचा मोरे काय त्याला मानता तुम्ही, हा त्याचं कार्य काय, हा अरे माझं कार्य काय ठाऊ काय तुम्हाला, हाय चालाव सपकाळ. जीप घर्र करून सुरू झाली आणि पांडवा कोटाच्या खिशात हात घालून परत आला. तसंच दडपून ठेवलेलं चहाचं आधण पुन्हा उसळलं आणि मंडळी चहा घेता घेता बोलू लागली. सगळ्यात नयनाबाईनं दादूवर तोंड सोडलं. गुणा पांडवा मुकाट बसले होते. मानेसाहेब रागावून गेले हे काही बरं झालं नाही असं प्रत्येकाला वाटत होतं, पण नयना बेफिकीर होती. त्याच्या गावात तमाशाबरोबर आणखी काय काय करावं लागलं असतं याची काळी चित्र तिच्या मनात उगवत आणि मावळत होती. झालं ते ठीक झालं, त्या माणसाच्या गावात कवा खेळ करायला मिळणार नाही एवढंच होईल, काय कळतं यासनी तमाशातलं, हिंची मस्ती नुसती पैशाच्या जोरावर चाललेली असती, असं म्हणून तिनं सगळ्यांना चहा पिऊन कामाला लागायला सांगितलं. तिचं वागणं गुणाला मनोमन बरोबर वाटलं. चहा पिऊन तो मुकाटपणे परत फिरला. तो तसा गेलेला बघून नयना काळमंडली. आताशा तो जाता येता तिच्याकडं पूर्वीसारख्या उत्कट डोळ्यांनी पाहत सुद्धा नसे. तिचं सुख त्यामुळं कमी झालेलं. कामापुरताच 2 शब्द थोडक्यात बोलून तो निघून जाई. तो तसाच बाहेर पडलेला बघून ती उसासली आणि आरशातल्या आपल्या प्रतिबिंबाकडं चिंतेनं बघू लागली.

दारकीला कळून चुकलं की गुणा काही तमाशा सोडत नाही आणि आपल्या नशिबाचं एकटं जगणं काही संपत नाही. तिचं मन दूर जाऊ लागलं. उदासून ती मुलांना सांभाळत आणि येणाऱ्या दिवसरात्रीला तोंड देत जगू लागली. हळूहळू दूध कमी देऊ लागलेली शेळी एक दिवस मुळीच देईनाशी झाली. घरातच बांधून घातल्यामुळं देत नसेल असं वाटून दुपारची उन्ह कल्ल्यावर गावंदरीजवळच्या गोड्या मळ्याच्या ओढ्याला नेऊन तासभर चारून आणू लागली. तिच्या मनाला तेवढाच विरुंगळा मिळू लागला. उसाकडेनं भरपूर चारा. सावलीला तासभर बसली की शेळी तदम होऊन जायची. मग ती दोन वेळेच्या चहा रंगाईपुरतं दूध द्यायची. हातपाय मोकळे झाल्यासारखे होत. सांज करून पोरं शाळेतून यायच्या वेळी दोघी परत येत. त्या दिवशी उसाकडेला खाली बघून शेळी चारत बसलेली. सहज मळ्याकडे फेरी मारायला आलेल्या उदाजी घाटक्यानं लांबून जाता जाता तिला बघितलं. कोण आहे रे? हा, नाचा गुन्ह्याची बायको. ती भय? हा, नटारंगी दिसते रे. आता नाचाची बायको म्या काय बोलणार? पोरं बाळ तरी तिला हो यायला पाहिजे. गडी हसता हसता लोचटपणे बोलला. पोरंबाळे आहेत का तिला? आहेत तर. बोलत बोलत ते दोघे मधल्या वाटेनं खोपीकडे गेले. तिचं त्याच्याकडे ध्यानच नाही. ती झाडाबुडी नखातली माती काढत बसलेली. घटकावर गेला. गडी ओढ्याला आला आणि त्यानं तिची शेळी धरली. तुझ्या आईला तुझ्या हा कायम शिळी चारत्यास हिथ हा तुझ्या का बाच रान हाये? अजे कायम कवा हो चारली? उगस दात घासतय वड्याला म्हणून घटकावर आणली होती. सोडा शिळे, असं म्हणून ती आडवी झाली. हा बाजूला हो, बाजूला हो, नाहीतर पेकटात लात बसल. जा मालकाला जाऊन काय सांगायचं ते सांग. आता कवा आणणार नाही, ह्या डाव सोडा, पाया पडते मी तुमच्या. रडकुंडीला येऊन तिनं शेळीची मान धरली. दूर दूर, मालकाच्या पाया पडजा तकडे. त्यासनी विचारून ये आणि मग घेऊन जा शेळी. सर बाजूला. तिला हिसका देऊन बाजूला ढकलली आणि तो शेळी घेऊन खोपीकडे गेला. ती सैरभैर होऊन त्याच्याकडे बघत उभी राहिली. थोड्या वेळानं खोपीकडे जाऊन पुन्हा त्याच्या मिणत्या केल्या. पाया पडली पण त्यानं शेळी सोडली नाही. वाड्यावर जाऊन विचारून ये म्हणून सांगितलं. वाड्यावर जाणं तिच्या जीवावर आलं. वतनदार उदाजी घाटग्याची किनया सगळ्या गावाला ठाऊक होते पण त्याच्या परवानगीशिवाय शेळी सुटणार नव्हती. जीव मुठीत धरून ती तशीच वाड्यावर चालली. त्या देवळीचा आपल्याला कसलं भ्या? वतनदाराच्या वड्यावगळीनं शिर्डी पार्टी चारूनच आमची पाट भरायची. प्रसंग पडला तर तसं बी सांगेन म्या. त्यांच्या हातापाया पडीन आणि शिर्डी सोडवून आणीन. काय करणार आहे तुम्हाला दिवसा ढवळ्या? आणि त्याला तरी काय आबरूचं भ्या नसेल? उगच का दिसली बाई की घाटला हात असं करल त्यो? हे गाव बी कुसळाचं मुसाळ करून सांगत असतंय. असं कुठं झालंय वय? असा असता तर कोणतरी बाई माणूस भांड्या कुंड्याला, दळणा काढण्याला, लोटाय झाडायला जाईल का त्याच्या वाड्यावर? आणि असला तरी उठल्या बसल्या असं कशाला करेल तो? उगच आपल्या मनात पाल चुक चुकते. धाडस करून गेलं पाहिजे. शिळी तर सोडून आणली पाहिजे. ती वाड्यासमोर आली. जुना काळा दगडी वाडा. वाव वाव भर धुरुंद असलेल्या तटासारख्या भिंती. आतून माशी सुद्धा बाहेर पडू न शकणारी. वाड्याच्या दरवाजासमोर बाहुलीसारखी ती उभी राहिली. गुडघ्या एवढ्या दगडी उमरा. धीर करून लांब ढेंग टाकून तिनं तो ओलांडला आणि दिंडीतून आत गेली. कोण ग हे? देवडीवरचा म्हातारा बहिरा आवाज. जे मी दारकी. हा का आलीस? नाही दादासाहेब आहेत.

0: तिंची गाठ घ्यायला आली व माझी शिळी मळकऱ्याने बांधून ठेवली या गोड्या मळ्यात। हा त्याची खेस, तिनं पुन्हा ते ओरडून सांगितलं। हा बर जा शिवर जा, हाय तर बघ माडीवर बसल्या ते। तिनं जिन्याकडे पाहिलं, भिंतीतून काढलेल्या चोर वाटेसारखा अंधारा जिना। मनाचा धडा करून वर चालली, चालताना उगीचच पायातलं बळ गेल्यासारखं वाटलं। घटकाभर उलटला तरी खाली कुठलाच आवाज आला नाही। बराच वेळ गपगार वाडा, माडीवर ती आहे की नाही असं झालं। कानोसा घेतला असता तर वरची एक असहाय्य धडपड आणि एक दबकी किंकाळी ऐकू आली असती। पातळ सावरत, पायात बळ आणत, आवंडे गिळत ती सुसाट घराकडे निघून गेली। दिस बुडताना शेळी आपोआप दारात आली, दूध पिळून घेऊन गड्यानं तिच्या थानाच्या पिशव्या केल्या होत्या। मनातल्या मनात आक्रोशून तिनं उरावर दगड ठेवला। कशाचा काहीही उपयोग नव्हता, जिभेला टाका लावून गबगार पसली।
1: आनंद यादव लिखित नटरंग या कादंबरीचं क्रमशः वाचन आपण ऐकलं। अभिवाचक होते संजय पाटील।
2: श्रोते हो, नटरंग या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग क्रमांक 43 आत्ता आपण ऐकला। क्रमशः पुस्तक अभिवाचनाचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश। या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
1: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
2: मला जाऊ द्यान घरी।
3: श्रोतो, फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10:00 ते 11:00 या वेळेमध्ये
1: कार्यक्रम फोन फरमाइश।
4: FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर ही आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा आहे। श्रोतेहो, 10:45 झाले आहेत। नवसाक्षरांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत लोकजागर। तत्पूर्वी ऐकूया एक जाहिरात संदेश।
5: श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी 11:00 श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
4: आकाशवाणी नांदेड केंद्र प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकजागरण।

0: नमस्कार श्रोते हो, प्रसारित करीता हो नवसाक्षरण करीता कार्यक्रम लोकजागर। श्रोते हो, लोकजागर हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूयात रेखा गजभारे यांचं काव्यवाचन।
1: माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे मलाही वाटतं कधी कधी। वाटतं कधी कधी त्या एकट्या मनाला कोणीतरी साथ हवी। वाटतं कधी कधी त्या एकट्या मनाला कोणीतरी साथ हवी। वाटतं कधी कधी त्या रडणाऱ्या डोळ्यांना कोणीतरी आपल्या हाताने पुसावं। त्या रडणाऱ्या डोळ्यांना कोणीतरी आपल्या हाताने पुसावं। त्या पहाटेच्या स्वप्नांना खऱ्या आयुष्याची साथ द्यावी। त्या पहाटेच्या स्वप्नांना खऱ्या आयुष्याची साथ द्यावी। त्या हरवलेल्या आठवणींना एकदा तरी हाक मारावी। त्या हरवलेल्या आठवणींना एकदा तरी हाक मारावी। त्या गुंतलेल्या आयुष्याला कधीतरी गुंत्यातून सोडवावं। त्या गुंतलेल्या आयुष्याला कधीतरी गुंत्यातून सोडवावं। त्या स्वप्नातल्या गोडलेल्या घराला एकदा तरी प्रेमाने बांधावं। त्या स्वप्नातल्या गोडलेल्या घराला एकदा तरी प्रेमाने बांधावं। त्या घरातल्या अबोल भिंतींशी कधीतरी एकटेपणात बोलावं। त्या घरातल्या अबोल भिंतींशी कधीतरी एकटेपणात बोलावं। मलाही वाटतं ह्या एकटेपणात, मलाही वाटतं ह्या एकटेपणात, कधी कधी एकटेच कोपऱ्यात बसून थोडंसं रडावं। कधी कधी एकटेच कोपऱ्यात बसून थोडंसं रडावं। माझ्या यानंतरच्या कवितेचं नाव आहे वाऱ्याला जखम फुलांची। वाऱ्याला जखम फुलांची दरवळतो घाव कधीचा। वाऱ्याला जखम फुलांची दरवतो घाव कधीचा। एकला आर्त रडताना पहाटेला खिन्न बगीचा। एकला आर्त रडताना पहाटेला खिन्न बगीचा। भळभळा वाहतो गंध या धुंद आस म्हणतात। भळभळा वाहतो गंध या धुंद आस म्हणतात। जखमी झालेला वारा सोसतो भार बहराचा। जखमी झालेला वारा सोसतो भार बहराचा। झेलीन फुलांचे अश्रू पानेही मुसमुसले। झेलीत फुलांचे अश्रू पानेही मुसमुसलेली। गहिवरलेला क्षण ओला विस्कटलेल्या गवताचा। गहिवरलेला क्षण ओला विस्कटलेल्या गवताचा। पाहून दवाची सलगी होताना फुलाबर। पाहून दवाची सलगी होताना फुलाबरोबर। काट्याला सहदत राहतो सहवासच तळ फुलांचा। वस्तीत सुगंधाच्या तू तरी शोक अनावर तुझला। वस्तीत सुगंधाच्या तू तरी शोक अनावर तुझला। प्रत्येक दवाचा थेंब चेहऱ्याच दिसू अश्रूंचा। प्रत्येक दवाचा थेंब चेहऱ्याच दिसे अश्रूंचा। ही व्याकुळलेली गाणी लिहिताना पानावरती। ही व्याकुळलेली गाणी लिहिताना पानांवरती। रेशींवर गदगदेला मजकूर हले दवाचा। रेशींवर गदगद गदलेला मजकूर हले दवांचा। एकूणी गजल ही माझी मज दाद फुलातुनी आली। एकूण गजल ही माझी मज दाद फुलातुनी आली। सन्मान सोहळा हा तर माझ्याच मनस्वितेचा। सन्मान सोहळा हा तर माझ्याच मनस्वितेचा। माझ्या यानंतरच्या कवितेचं नाव आहे निसर्ग। निसर्गाची हो की मया फार न्यारी। निसर्गाची हो की मया फार न्यारी। दुनिया चालवी तोची सारी। दुनिया चालवी तोची सारी। चोहीकडे विनाश पसरतोय। चोहीकडे विनाश पसरतोय। होतं नव्हतं सारं वाहून जातंय। होतं नव्हतं सारं वाहून जातंय। का कधी कुणास ठाऊक हे वादळ शांत होणार। का कधी कुणास ठाऊक हे वादळ शांत होणार। पुन्हा एकदा जीवन साऱ्यांचं सुरळीत चालणार। पुन्हा एकदा जीवन साऱ्यांचं सुरळीत चालणार।

माझ्या यानंतरच्या कवितेचं नाव आहे क्षितिज. सूरभैरवीचे किती ते, सूरभैरवीचे किती ते, मधुर लागले भासू, मधुर लागले भासू, आयुष्याचे क्षितिज आता, आयुष्याचे क्षितिज आता, जवळ लागले दिसू, जवळ लागले दिसू. वृक्षलतांची पिकली पाने, वृक्षलतांची पिकली पाने, गौण पडती नित्य, गौणी पडती नित्य, दृश्य पाहता रूप आपले, दृश्य पाहता रूप आपले, त्या

रात दिसू लागे. भल्या पहाटे अंगणी पडे, भल्या पहाटे अंगणी पडे, प्राजक्ताचा सडा, प्राजक्ताचा सडा. गळलेल्या पुष्पांची ओठी दिसे चांगले हसू, दिसे चांगले हसू. पश्चिमेकडे सांजवेळी, पश्चिमेकडे सांजवेळी. रोज उजळे रक्तिमा, रोज उजळे रक्तिमा. रूप आता ते मावळतीचे, रूप आता ते मावळतीचे. मनी लागले ठसू, मनी लागले ठसू. पाहण्यास हे सारे आम्ही उद्या असू वा नसू, पाहण्यास हे सारे आम्ही उद्या असू वा नसू. एक आठवण बनूनी जगी या सदा चांगले वसू, जगी या सदा चांगले वसू. माझ्या यानंतरच्या कवितेचं नाव आहे आस. सगळं आकाश माझ्या पायापाशी, सगळं आकाश माझ्या पायापाशी. पण का लागली आस मला माझ्या जीवनाची, पण का लागली आस मला माझ्या जीवनाची. सगळं जीवन माझ्या हाताशी, सगळं जीवन माझ्या हाताशी. पण का लागली आस मला माझ्या उद्याची, पण का लागली आस मला माझ्या उद्याची. सूर्य माझ्यासाठी उगवणारा, सूर्य माझ्यासाठी उगवणारा. पण का भीती मला डुबण्याची, पण का भीती मला डुबण्याची. या प्रकाशमय वातावरणात का ओढ मला त्या काळोख्याच्या रात्रीची, या प्रकाशमय वातावरणात का ओढ मला काळोख्या रात्रीची. रात्रीचा हा काळोख त्यात किरकिरणारा रातकिडा, रात्रीचा हा काळोख त्यात किरकिरणारा रातकिडा. कुठे हरवला माझा सोनेरी क्षणांचा झरा, कुठे हरवला माझा सोनेरी क्षणांचा झरा. याही क्षणांना दृष्ट न लागो, याही क्षणांना दृष्ट न लागो. या काळ्या भयान रातीची, या काळ्या भयान रातीची. माझ्या यानंतरच्या कवितेचं नाव आहे प्रेम. प्रेम तुझ्यावर करण्या थोडा समय आहे, प्रेम तुझ्यावर करण्या थोडा समय आहे. वागणं खोटं तुझं हे सोचते मी, वागणं खोटं तुझं हे सोचते मी. चेहरा मज वाचण्याची सवय आहे, चेहरा मज वाचण्याची सवय आहे. सांग आता मी प्रेम करू कुणाशी, सांग आता मी प्रेम करू कुणाशी. किती निर्दयी असे तुझे हृदय आहे, किती निर्दयी असे तुझे हृदय आहे. विषय बदलून टाकू असे तू म्हणाला, विषय बदलून टाकू असे तू म्हणाला. प्रेम माझा कुठे हा विषय आहे. डोळ्याचा बांध फुटण्यास का अभय आहे, डोळ्याचा बांध फुटण्यास का अभय आहे. झालेस तुझ्यावर प्रेम तर तू माझ्या जीवनातला प्रलय आहे, झालेस तुझ्यावर प्रेम तर तू माझ्या जीवनातला प्रलय आहे. माझ्या यानंतरच्या कवितेचं नाव आहे तू आहेस म्हणून. तू आहेस होय, तू आहेस म्हणून या आयुष्याला अर्थ आहे. नाहीतर माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण क्षण व्यर्थ आहे. तू असण्याची आस आस जगण्याला बळ देत आहे, तू असण्याची आस आस जगण्याला बळ देत आहे. तू माझ्या वाळवंटी जीवनातील सोबतीची साथ आहे, तू माझ्या वाळवंटी जीवनातील सोबतीची साथ आहे. तू आहेस म्हणून आयुष्यात आहे सप्तरंगाची साथ, तू आहेस म्हणून आयुष्यात आहे सप्तरंगाची साथ. तू आहेस म्हणून सुंदर झालाय जीवनरूपी प्रवास, तू आहेस म्हणून सुंदर झालाय जीवनरूपी प्रवास. माझ्या आयुष्यात दरवळत आहे तुझ्या सुगंधाचा वास, माझ्या आयुष्यात दरवळत आहे तुझ्या सुगंधाचा वास. तू आहेस म्हणून जगण्याची वृद्धिंगत होत आहे आस, तू आहेस म्हणून जगण्याची वृद्धिंगत होत आहे आस. तू आहेस म्हणून माझ्या आयुष्याचं इंद्रधनुष्य, तू आहेस म्हणून माझ्या आयुष्याचं इंद्रधनुष्य. तू आहेस म्हणून आहे हा अतूट विश्वास, तू आहेस म्हणून आहे हा अतूट विश्वास. तू आहेस माझ्या प्रत्येक क्षणाचा एक एक श्वास, तू आहेस माझ्या प्रत्येक क्षणाचा एक एक श्वास. तू आहेस माझ्यातील अंतर्मनाची हितगुज, तू आहेस माझ्या अंतर्मनातील हितगुज. तू आहेस, तू आहेस आणि फक्त तूच आहेस. माझं सर्वस्व आणि अस्तित्व, माझं अस्तित्व तूच आहेस. माझ्या शेवटच्या कवितेचं नाव आहे संघर्ष. नसेल कोणी सांगितला जरी चालायची तुला एकटेच आहे, नसेल कोणी सांगितलं जरी चालायची तुला एकटेच आहे. अपयश तुझे भ्रम असून यशासाठी लागलेली ठेच आहे, अपयश तुझे भ्रम असून यशासाठी लागलेली ठेच आहे. काळवणलेलं आयुष्य तुझं, काळवणलेलं आयुष्य तुझं. जरी नाही कोणाचा आधार, जरी नाही कोणाचा आधार. पण आता जळावेच लागेल तुला मिटवण्यास हा अंधार, पण आता जळावेच लागेल तुला मिटवण्यास हा अंधार. नको कोसू तू स्वतःला, नको कोसू तू या दिवसांना,
नको कोसू तू स्वतःला, नको कोसू तू या दिवसांना, उगवेल तुझाही दिवस उद्या, उगवेल तुझाही दिवस उद्या।

0: सांभाळ जरा या आसवांना, सांभाळ जरा या आसवांना. अशक्य असं काही नाही, ध्येय आता दूर नाही. अशक्य असं काही नाही, ध्येय आता दूर नाही. झाला यशस्वी इथे जो तो कोणी शूर नाही. झाला यशस्वी इथे जो तो कोणी शूर नाही. काय विचार करतोस तू त्या झोपलेल्या लोकांचा, आधार नाही दिला ज्यांनी त्या विसरलेल्या नात्यांचा. काय विचार करतोस तू त्या झोपलेल्या लोकांचा, आधार नाही दिला ज्यांनी त्या विसरलेल्या नात्यांचा. उठ आता जागा हो, तूच तुझ्या स्वप्नांचा धागा हो. उठ आता जागा हो, तूच तुझ्या स्वप्नांचा धागा हो. घडवून स्वराज्य उद्याचे मा जिजाऊंचा शुभा हो. घडवून स्वराज्य उद्याचे मा जिजाऊंचा शुभा हो.
1: श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण ऐकलत रेखा गजभारे यांचं काव्यवाचन. श्रोते हो, आत्ताच आपण नवसाक्षरांकरिता कार्यक्रम ऐकलात लोकजागर, आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोते हो, या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं, आणि सादर करते विश्वास वाघमारे. भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये, तोपर्यंत नमस्कार.

एफ एम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर श्रुती होई ही आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा आहे. आकाशवाणी नांदेड केंद्राच्या या प्रसारणात आता ऐकूयात शैक्षणिक प्रायोजित कार्यक्रम उमंग. या कार्यक्रमाचे प्रायोजक NCERT.

FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो 11:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपकी पसंत.

श्रोदेव, आपण पाठवलेल्या पत्रपसंतीचा आता होतोय गीत रूपाने साक्षात्कार. आपकी पसंत कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना प्रदीपचा नमस्कार. श्रोदेव, उन्हाचा चटका लय भारी बसतोय, परंतु तरीही थोडासा का होईना मनाला शीतल गारवा मिळतो, कारण सुरेल संगीताची धून आकाशवाणी नांदेड केंद्रावरून आपण जेव्हा ऐकतो तेव्हा सारा माहोल बदलतो. आज आनंदाचा दिवस आहे, आज आकाशवाणी नांदेड केंद्राचा वर्धापन दिन आहे. श्रोदेव, आमच्या सर्व श्रोत्यांना, आपकी पसंत कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना आकाशवाणी नांदेड केंद्राच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. श्रोदेव, आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटातील अमान मलिक, श्रेया घोषाल यांनी गायलेले गीत

गीत आपण ऐकूयात. शब्बीर अहमद यांचं हे गीत अमन मलिक यांनी संगीतबद्ध केलं आहे. कार्यक्रमात सहभागी पत्र याप्रमाणे: समतानगर पावडेवाडी नाका नांदेड येथून गंगाधर सोनकांबळे, बाळू सोनकांबळे, सूर्यकांत सोनकांबळे, प्रवीण सोनकांबळे, रामचंद्र सोनकांबळे, राधाबाई सोनकांबळे, स्वरूप आणि स्वरागिणी सोनकांबळे. मुक्काम पोस्ट बोरीखुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, सौ जगुताई राजे जाधव, सौ वर्षाताई वायाळ, संचित वायाळ, प्रथमेश देशमुख, चिरंजीव सोहम देशमुख, कुमारी प्रणाली आणि कुमारी सानवी देशमुख. जांभरून तालुका अर्धापूर येथून जळबाजी सोनटक्के, शोभाबाई सोनटक्के, चिरंजीव कुलदीप, चिरंजीव शिवांश आणि चिरंजीव गणेश सोनटक्के. राज्यांना सिरिसिल्ला डिस्ट्रिक्ट एलंथाकुंता मंडळ तेलंगणाचे गंगू महेंद्र नागलक्ष्मी आणि घनवीत हर्षवर्धन. ऐकूया या सर्वांच्या आवडीचं हे गीत.

अतिशय उत्साही अशी ही गीतरचना आपण ऐकली. श्रोतेहो, जल्लोष उत्साह हा शब्दातून नव्हे तर मनातून वाहत असतो आणि त्यामुळे कोणतंही कष्टाचं काम, तयारी ओझं वाटत नाही, कारण सकारात्मक ऊर्जेनं भारलेलं मन सभोवतालचं वातावरण आनंदानं चैतन्यानं व्यापून टाकतं. हातात मिठाई नसली तरी वातावरण गोडगोड वाटू लागतं. त्याच गोडीचा अनुभव आत्ता आपली पत्रं माझ्या हातात आल्यानंतर मला होत आहे. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ज्या श्रोत्यांची पत्र आहेत त्यांची नावं याप्रमाणे: मुक्काम म्हातारगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून रामराव बहिरजी जाधव, दत्तराव जाधव, रामप्रसाद जाधव, नागनाथ जाधव, राजेश जाधव, चंद्रकांत आणि मारुती जाधव तसंच समस्त परिवार. माळीवेस बीड येथून किशोर उबाळे, मंगला उबाळे, सपना, शीतल, अभिजित आणि बाळराजे सचिन आणि समस्त उबाळे परिवार. मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगावचे दत्ता घायाळ, सुनीता बाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ. तिरुपती नगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन. दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन आणि बीडचे रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी आणि रंजना थोरात तसंच समस्त मित्रपरिवार. ऐकूया या सर्वांना भावणारं भारत या चित्रपटातील नक्ष अजीज आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील इर्शाद कामिल यांचं गीत, संगीत विशाल शेखर यांचं आहे.

आमच्या नवीन श्रोत्यांना जर या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी पत्र लिहावं आणि आपल्या आवडीचं गीत आमच्यापर्यंत पाठवावं. त्यासाठी त्यांनी पत्ता नोंद करून घ्यावा. कार्यक्रम आपकी पसंद द्वारा कार्यक्रम अधिकारी आकाशवाणी केंद्र नांदेड, पिनकोड क्रमांक 431603. पत्ता पुन्हा एकदा, कार्यक्रम आपकी पसंद द्वारा कार्यक्रम अधिकारी आकाशवाणी केंद्र नांदेड, पिनकोड क्रमांक 431603. श्रोतेहो, खरं तर सुख समाधान हे बाह्य परिस्थितीपेक्षा आपल्या मानण्यावर, मानसिक स्थितीवर आणि विचारांवर अवलंबून असतं. आपल्याजवळ जे आहे, जे उपलब्ध आहे, त्यात आनंद मानणं हीच खरी मनाची श्रीमंती आहे. आणि हीच श्रीमंती आता अनुभवत आहेत ज्यांनी आज आम्हाला पत्र पाठवलेलं नाही आहे, परंतु या कार्यक्रमाचा आनंद ते अगदी मनापासून घेत आहेत. त्या सर्व श्रोत्यांना आकाशवाणी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत आजच्या कार्यक्रमातील या नंतरचं गीत संजय छैल यांचं आहे. हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत शान आणि गायत्री अय्यर यांनी गायलेलं आहे. चुरा लिया है तुमने या चित्रपटातील हे गीत. या गीतासाठी कार्यक्रमामध्ये पत्र सहभागी आहेत मुक्काम येताळा धर्माबाद जिल्हा नांदेडचे शंकरलाल जयस्वाल, रामलाल, गुलाबलाल, गणेशलाल, शुभम प्रसाद, मीनाक्षी, दुर्गेश्वरी, ज्योती, तसेच बागलपारडी वसमतचे चंदनलाल जयस्वाल, विजयालक्ष्मी आणि श्रेया, छत्रपती शाहूनगर हिंगोलीचे रामचंद्र इंगोले, सिद्धांत, टिकू इंगोले, रमाबाई, सुरेंद्र इंगोले, मयुरी, सुरभी, मंजुषा, गौतम इंगोले, अशोकनगर वसमतचे दीपाली, राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मोनू, नागेश्वरनगर माटेगाव पूर्णाचे शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, शुभम, बालाजी बोबडे, सुवर्णा, वेणुताई, वैष्णवी बोबडे, नावकीकर, मारुतराव भोसारे, पांगरा शिंदे तालुका वसमतचे सुनील जबडे, आर डी इंगोले, देव किशन आणि चांदू बलखंडे, गौतमनगर जिल्हा नांदेडचे नियमित पत्र प्रेषक प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे, बेर्डी हुकुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक, प्राची, तणू करमरकर, हे श्रोतेमंडळी आहेत बेर्डी येथून. या सर्व श्रोत्यांचं पसंतीचं चुरा लिया है तुमने या चित्रपटातील हे गीत आता ऐकूया.

श्रोतेहो, आपण ऐकताय कार्यक्रम आपकी पसंद आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राचं हे प्रसारण न्यूज ऑन AIR ॲपवरही उपलब्ध आहे. श्रोतेहो हा अत्यंत लोकप्रिय असा संगीतमय कार्यक्रम आहे. यात तुम्ही पाठवलेली पत्र या कार्यक्रमाचा आत्मा, मुख्य आधार आहे, कणा आहे. पत्राच्या माध्यमातून श्रोत्यांच्या भावना गाण्यांशी जोडलेल्या असतात. हा कार्यक्रम त्यातली पत्र, गाणी आणि भावना यांचा सुरेल संगम आणि त्यातून सगळ्यांचं आकाशवाणी नांदेड केंद्रासोबत असलेले एक घट्ट कौटुंबिक नातं याचं, या प्रेमाचं वर्णन खरं तर शब्दामध्ये शक्य नाही. पण आपल्या सगळ्यांना आज वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत आजच्या कार्यक्रमातील यानंतरचं गीत ऐकूयात. कविता कृष्णमूर्ती, श्रेया घोषाल यांनी गायलेलं आहे. देवदास या चित्रपटातील नुसरत बद्र यांचं हे गीत इस्माईल दरबार यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. पत्रप्रेषक याप्रमाणे: जांभरुण तालुका अर्धापूरचे दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन संजय, आशिष पृथ्वीराज, कुमारी साध्वी जोशी, सौ लक्ष्मीबाई जोशी, सौ आशादाई जोशी, भुजंगराव शिंदे, भाऊसाहेब हिवराळे, किशनजी आणि जमीलुद्दीन काझी. मुक्काम: हिप्परसोगा तालुका औसा, जिल्हा लातूरचे उस्मान शेख फौजी, सायरा बानो, दस्तगीर शेख, फैजन बी शाकेर, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा सीमर, सानिया शकील, पठाण वळसंगीकर, बिस्मिल्ला बी शेख, गदर निलोफर शेख. तालुका बिलोली येथून चांदणी अयुब सय्यद, माहिरा सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद. मेहरनगर उमरखेडचे अभिजित गव्हाणकर, राही सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर. बदलापूर मुंबईचे सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर. बहादुरा नागपूरचे वैशाली, शैलेश गव्हाणकर, सुमित गव्हाणकर, कुमारी ध्वनी गव्हाणकर परी. या सर्व श्रोत्यांचं देवदास या चित्रपटातील हे गीत ऐकूया.

देवदास या चित्रपटातील या गीताबरोबरच आपकी पसंत कार्यक्रम संपूर्ण प्रदीप या कार्यक्रमातून आपला निरोप घेत आहे. परत भेटूया, तोपर्यंत नमस्कार. श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला, आपकी पसंत.

आपकी पसंद हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी नांदेड केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोतेहो, आता दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर विविध भारती सेवेचं प्रसारण दुपारी 1 वाजेपासून आपण ऐकू शकाल. सुरुवातीला वनिता मंडळ कार्यक्रम ऐकूया आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, नुकताच एक सुंदर लेख माझ्या वाचण्यात आला. त्यातील विचार खरंच माझ्या मनाला उभारी देऊन गेलेत बरं. ते असे की स्वतःशी दयाळू असणं अत्यंत आवश्यक आहे. चुका होणं नैसर्गिक आहे. प्रत्येक वेळी परिपूर्ण असण्याची गरज नाही. चूक झाली तरी चालेल हे स्वीकारणं मनाला हलकं करतं आणि आत्मविश्वास परत आणतं.

अतिविचार थांबवणं एका दिवसात शक्य नाही, हा एक प्रवास आहे. हळूहळू आपण विचारांना समजून घ्यायला लागतो, त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला शिकतो आणि मन शांततेकडे वाटचाल करू लागतं. विचार करणं थांबवणं नव्हे तर विचारांवर नियंत्रण मिळवणं हेच खऱ्या शांततेचं सूत्र आहे. मन सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात अडकून राहतं तेव्हा वर्तमानातील आनंद हरवून जातो. त्यामुळे स्वतःला थोडा वेळ देणं, शांत श्वास घेणं आणि मनाशी संवाद साधणं गरजेचं असतं. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर स्वतःला समजून घेत राहिलं ना तर मन अधिक मजबूत होतं. शांत मन आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच आयुष्य अधिक सुंदर आणि संतुलित बनतं.

मैत्रिणींनो, श्रेया घोषाल यांच्या स्वरातील डॉक्टर वसंत यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं अभिजित राणे यांचं. मैत्रिणींनो, आज जागतिक पचन आरोग्य दिवस साजरा केला जातोय. हा दिवस पोट, आतडी, यकृत आणि संपूर्ण पचन संस्थेच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी पाळला जातोय. तर याच अनुषंगाने ऐकूया पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, म्हटलं जातं की माणूस पोटासाठी म्हणजेच उदरनिर्वाहासाठी

0: अतोनात कष्ट करत असतो, पण त्या पोटाच्या तक्रारींकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो आणि या दुर्लक्ष करण्याचे दुष्परिणाम म्हणजेच पोटाचे आणि पचन संस्थेचे विकार जडू शकतात. मग ते विकार कोणते, त्यांची काळजी कशी घ्यायची आणि त्यावरील उपाययोजना, त्याही घरगुती, त्या कोणत्या, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर वैशाली तौर यांच्याकडून. मैत्रिणींनो, डॉक्टर तौर या होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत आणि क्लिनिकल योगा कन्सल्टंट म्हणून जवळजवळ 25 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत आहेत. त्याचप्रमाणे आरोग्यविषयीचे त्यांचे लेखही विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होत असतात. चला तर मग आपण डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी पोटाचे आणि पचन संस्थेचे विकार याविषयी बोलूया. नमस्कार मॅडम, आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळातर्फे मी आपले स्वागत करते.
1: नमस्कार आणि धन्यवाद.
0: मॅडम, बदलणाऱ्या बाह्य वातावरणाचा पोटांच्या तक्रारींवर परिणाम होतो का?
1: तर याच्यामध्ये होतं काय की बाह्य वातावरणांमध्ये जसे बदल होत असतात ना, तर ह्या प्रत्येक गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असो. आपण जे पंचकोश म्हणतो शरीरातले आहे, तर शरीरामध्ये जैविक स्तरावर, मानसिक स्तरावर, तसेच शारीरिक स्तरावर सुद्धा वातावरणाचा परिणाम होऊन बदल होत असतात. आणि हे जे बदल आहेत शारीरिक स्तरावरती, वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यापैकीच पचन संस्था आहे, त्याच्यावरही परिणाम होतो. या काळामध्ये होतं असे की जंतूंची खूप वाढ होते, रोगप्रतिकार शक्ती कमी होते, त्वचा विकार वाढतात, तसेच वातदोष या दरम्यान वाढतो, जो परिणाम शरीरावर होतो मुख्यत्वे होतो. आणि पित्तदोषही वाढतो शरीरामधला आणि कफदोष जो आहे तो साचून राहतो. या दरम्यान होतं असं की मानसिक स्तरावरही काही बदल होतात. म्हणजे एकूण काय, तर संपूर्ण मानवी शरीरावरतीच बाह्य वातावरणाचा परिणाम होत असतो.
0: अगदी अगदी. मॅडम, या पचन संस्थेचं कार्य कसं चालतं?
1: वनस्पती जे आपण बघतो ते त्यांचं अन्न स्वतः तयार करतात. ते आपल्याला माहिती आहे की हिरवेगार जी पानं असतात ते सूर्यप्रकाशाद्वारे त्यांचं अन्न तयार करतात. परंतु मानवी शरीरामध्ये देवाने अशी कुठलीही रचना केलेली नसल्यामुळे आपल्याला बाहेरनं अन्न ग्रहण करावं लागतं आणि त्यासाठी पचन संस्था ही अत्यंत महत्वाची आहे. की अन्न ते घेतल्याच्या नंतर ते पूर्ण त्याचं पचन करून जे आहे शरीराला ती ऊर्जा मिळण्यासाठीचं जे कार्य आहे ते पचन संस्थेचं आहे. यामध्ये मुख्यत्वे जे आहे, जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो ते तोंडाने ग्रहण करतो. तोंडामध्ये जे आपले 32 दात आहे, जीभ आहे किंवा लाळ ग्रंथी आहे, जेव्हा आपण अन्न तोंडामध्ये टाकून चावतो तर होतं असं की त्याच्यामध्ये लाळ मिसळल्या जाते आणि तिथे मग स्टार्च जे आहे ते पसण्यास सुरुवात होते. त्यानंतर दुसरा भाग येतो तो घसा, ज्याला फॅरिंग्स असं म्हणतो, की जिथून अन्न पोटामध्ये जाण्याची ती दिशा आहे. त्यानंतर अन्ननलिका, ज्याला म्हणतो ते इसोफेगस आहे, तर तिथे ज्या पेरिस्टाल्टिक्स मुव्हमेंट्स होत असतात त्याच्यामुळे अन्न खाली जठरामध्ये ढकलल्या जातं. जठरामध्ये एक छोटीशी, आपण मराठीमध्ये म्हणूयात की एक पिशवीसारखा एक आकार असतो ज्याला स्टमक म्हणतो. तिथे जे अन्न खाल्लेलं असतं ते तिथे साचतं. जठरामध्ये जे आहेत तर हायड्रोक्लोरिक ऍसिड, ज्याला आम्ल म्हणतो, तसेच पाचकरस तयार होतात आणि तिथे प्रथिनांचं पचन सुरू होतं. जठरानंतरचा जो भाग आहे तो लहान आतडे, मग मोठे आतडे. महत्वाचा जो भाग आहे तो लहान आतड्यांमध्ये शोषून घेतला जातो. आणि मोठ्या आतड्यांमध्ये होतं असं की पाणी शोषून घेतलं जातं आणि गुदद्वारे जे आहे तर मलविसर्जन होतं. जे अनावश्यक घटक आहेत ते शरीराच्या बाहेर टाकल्या जातात. यामध्ये होतं असं की याशिवाय यकृत, पित्ताशय, पॅनक्रियाज यांचंही खूप महत्वाचं कार्य आहे. कारण यकृत जे, ज्याला आपण लिव्हर म्हणतो, तर ते पित्त तयार करतं, फॅट पचवण्याचं त्याचं काम असतं. गॉल ब्लॅडर जे आहे त्याच्यामध्ये पित्त साठवून राहतं आणि आवश्यकतेनुसार, देवाने जे सेन्सर शरीरामध्ये बसवलेले आहेत तर आवश्यकतेनुसार ते रिलीज करत राहतं. आणि पॅनक्रिया जे आहे तर पचनासाठी आवश्यक एन्झाइम्स जे आहेत तर ते पॅनक्रियाजमधनं तयार होतात आणि त्यातनं प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि फॅटसाठी ते अत्यंत उपयुक्त असतात.
0: अगदी अगदी. खूप छान, खूप सविस्तरपणे तुम्ही मानवी पचन संस्था कशी कार्य करते खूप सुंदर समजावून सांगितलं मॅडम. मॅडम, पचन संस्थेचे कोणते मुख्य आजार उद्भवतात?
1: प्रामुख्याने जर बघायला गेलं आपण तर अपचन, ज्याला आपण इंडायजेशन म्हणतो, आम्लपित्त, हायपर ऍसिडिटी, अतिसार किंवा जुलाब, मळमळ, उलटी, गॅसेस होणं पोटामध्ये, त्याच्यानंतर ज्याला आमांश म्हणतो, आंत्र संक्रमण म्हणजे इंटेस्टाईनचं इन्फेक्शन होतं, आणि कृमी रोग ज्याला म्हणतो, वर्म इन्फेस्टेशन. तर हे महत्वाचे जे आजार आपल्याला पचन संस्थेचे साधारणतः बघायला मिळतात.
0: बरोबर. मॅडम, असं म्हटलं जातं बघा, आपण काही खाल्लं का म्हणतात की खाल्ल्यानंतर मला ना अपचनाचा त्रास होतो किंवा मला पचत नाही, तर हे नेमकं काय असतं?
1: अपचन, ज्याला आपण ना इंडायजेशन म्हणतो, ही सामान्य समस्या आहे. आणि जठराग्नी मंद झाल्यामुळे काय होतं की पचनासाठी आवश्यक जे रस असतात तर ते नीट तयार होत नाही शरीरामुळे, आणि अन्नाचे पचन नीट होत नाही आणि मग त्यामुळे होतं की अर्धवट पसलेले अन्न जे आहे तर त्याच्यामध्ये आम तयार होतो आणि मग होतं असं की तो आतड्यांमध्ये

0: मध्ये साचतो आणि मग त्यामुळे छातीमध्ये जळजळ होणं, ढेकर येणं अशा समस्या उद्भवतात, त्याला आपण म्हणतो अपचन.
1: मग याची लक्षणं आता तुम्ही जी सांगितली तेच का, ढेकर वगैरे येणं? तसं
0: हा, त्याच्यामध्ये होतं असं की अपचनाची कारणं मेन काय आहेत त्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. तर त्यामध्ये होतं असं की आपण दूषित अन्न खातो, आपल्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या नसतात, अवेळी अन्न खाल्ल्या जातं, कुठल्याही वेळी खाल्ल्या जातं, त्यामुळे काय होतं की आधीचं जे अन्न असतं ते पचत नाही आणि त्याच्यानंतर परत आपण म्हणजे दिवसभर जे आपण म्हणतो ना की ज्याला आपण मंचिंग म्हणतो, तर त्यामुळे आधी
1: तोंड चालूच
0: असतं, हो तोंड सुरूच असतं असं ज्याला म्हणतो की आधीचं खाल्लेलं अन्न पचत नाही, परत आपण वरून खात असतो, ते अन्नाला पचायला वेळच मिळत नाही ना, त्यामुळे मग गॅसेस तयार होतात, अन्न तिथे पोटामध्ये काही जे गॅसेस रिलीज करतं आणि इनडायजेशन होतं, मग त्याने अपचन होतं. तसंच थंड पाणी पिणं, कोल्ड ड्रिंक्स घेणं,
1: थंड पाणी म्हणजे
0: फ्रीजचं जे वॉटर आहे तर ते
1: पिल्याने
0: अति थंड पाणी ज्याला म्हणतो आपण, त्यानंतर आजकाल कोल्ड ड्रिंक्स घेण्याचंही एक प्रस्थ हे झालेलं आहे. तर त्यामुळेही काय होतं की अपचनाला ह्या गोष्टी खतपाणी घालणाऱ्या असतात. आणि त्याच्याशिवाय जर शारीरिक हालचालींचा अभाव जर असेल, आजकाल आपण बघतो की म्हणजे सगळी कामं बैठी आहे आणि खूप सगळ्या सुविधा आल्यामुळे शारीरिक श्रमही कमी झालेले आहेत, त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो. त्याची लक्षणं अशी आहेत की छातीमध्ये जळजळ होणे, सतत ढेकर येतात, पोट फुगतं, पोटामध्ये जडपणा वाटतो, कधी कधी मळमळ उलटीही होते आणि भूक मंदावते.
1: बरोबर.
0: तर त्याच्यावरती आपण काही उपाय जे आहेत तर ते आपण घरगुती उपायही आपण करू शकतो.
1: घरगुती उपाय म्हणजे नेमकं काय करू शकतो?
0: त्याच्यामध्ये करायचं असं आपल्याला की आपल्या स्वयंपाकघरामध्ये ज्या सगळ्या गोष्टी असतात, आपलं स्वयंपाकघर तसं म्हणायला गेलं आपण तर एक छानशी प्रयोगशाळा आहे निसर्गाने आपल्याला दिलेली, की आणि आपण विशेषतः भारतामध्ये जन्मलेलो आहोत आणि भारत हा आपला हा असा एकमेव देश आहे संपूर्ण जगामध्ये की आपण आपल्या किचनमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल्स असतात. फक्त असं आहे की आपल्याला त्या माहिती नसतात. प्रत्येक गोष्टीमध्ये आयुर्वेदिक प्रॉपर्टीज असतात याच्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टींचाच उपयोग आपण करायचा आहे, ज्याच्यामध्ये सेंधव मीठ ज्याला म्हणतो आपण शेंदी मीठ, ते लिंबाचा रस आपण जेवणानंतर एक चमचा घेऊ शकतो. त्यानंतर सुकं आलं आणि मध जे आहे तर ते आपण सुंठ ज्याला म्हणतो आपण, सुंठ पावडर आणि थोडंसं मध तेही घेऊ शकतो, त्यानेही अपचनाचा त्रास आपला कमी होऊ शकतो. त्यानंतर गरम पाण्यामध्ये हिंग टाकून तेही आपण थोडंसं पिऊ शकतो, किंवा जर पोटाचा त्रास असेल तर पोटावरती थोडंसं आपण ते पाण्यामध्ये मिक्स करून लावू शकतो,
1: त्याचा लेप
0: लावायचा, त्यानेही बराचसा त्रास आपला कमी होतो. तसंच आपण तुळशीचा काढाही घेऊ शकतो. असे जर आपण हे घरगुती जर उपाय केले तर खूप म्हणजे फायदा होतो. परंतु अपचन होण्याच्या आधी जर आपण टाळायचा जर प्रयत्न केला,
1: बरोबर, ते की या गोष्टी होऊच नाहीत,
0: हो हो हो, तर त्यासाठी ना जे आहे की साधारण पचायला सोपा आहार घ्यायला हवा. त्यानंतर तळलेले पदार्थ घ्यायचे नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओव्हर इटिंग, अति खाणं टाळावं, की सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण यथेच्छ पोट भरून घ्यावं. परंतु मग मधल्या काळामध्ये जे आपण मंचिंग म्हणतो तर ते टाळावं, कारण पचनक्रिया ऑलरेडी मंद झालेली असते.
1: आता तुम्ही सांगितलं की तळलेले पदार्थ टाळावेत, आपल्याला भजी खाण्याची इच्छा होते, कांदे भजे खाल्ले जात आहेत, आलू भजे खाल्ले जात आहेत, किंवा गरमागरम काहीतरी तळण्याचे पदार्थ, पुरी वगैरे. खरं म्हणजे या दिवसांमध्येच हे पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते.
0: अगदी अगदी बरोबर.
1: त्यावर काय सांगाल तुम्ही?
0: खावं, परंतु प्रमाणामध्ये खावं. आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये जर आपण ओवा घातला तर ही पदार्थ जे आहेत पचायला सोपी होतात. ओवा आहे, जिरे आहे, तर या जे आपल्या स्वयंपाकघरातल्या ज्या वस्तू आहेत त्या जर आपण थोड्याफार प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये वापरल्या तर त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो.
1: मॅडम, ही एक सर्वात महत्वाचा आहे ऍसिडिटी, म्हणजे प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या महिलेला ऍसिडिटीचा त्रास हा होतोच होतो. तर हा त्रास कसा आपल्याला टाळता येईल, कशी याची काळजी घेता येईल?
0: अगदी बरोबर बोललात तुम्ही की ऍसिडिटीचा त्रास आहे ना, आजकाल आपण बघतो की सगळ्यांनाच खूप होतोय. आणि होतं असं की महिलांमध्ये तर हा त्रास जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. ऍसिडिटी म्हणजे काय होतं की पोटामध्ये जे आम्ल असतं, मी म्हटलं जठरामध्ये जेव्हा आपलं अन्न साचतं जेवण झाल्याच्या नंतर काही कालावधीमध्ये, की ते रस मिक्सअप होण्यासाठीचं, तर त्याला आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतो. जेव्हा त्याचं प्रमाण वाढतं तर त्याला आपण आम्लपित्त असं म्हणतो. त्याचं जे प्रमाण आहे ते अत्याधिक होतं आणि त्यामुळे मग आंबट ढेकर येणं, डोकं गरगरणं असं हे होतं. तर त्याला कारणं अशी आहेत की अन्न नीट पचत नाही, आम्ल तयार होतं आणि त्याने मग ऍसिड जे आहे ते वाढतं आणि ऍसिडिटीचा त्रास होतो. किंवा थंड ओल्या हवामानामध्ये पचनशक्ती कमी झालेली असते. शिळं अन्न जर खाल्लं आपण, आपल्याकडे उपवास केले जातात

अगदी कडक किंवा मग उपवास जरी नसेल तरी आपण कामामध्ये असतो आणि मग सकाळचा वेळ असा असतो की झोपेतून उठल्याच्या नंतर सकाळी थोडासा नाश्ता ज्याला म्हणतो निहारी ज्याला म्हणतो आपण ती घेणं आवश्यक असतं ते न घेता आपण चहा पित असतो की सकाळी सकाळी 3-4 कप चहा होऊन जातात आणि मग जेवण आपण दुपारी अगदी 12:30-1:30 करतो मग अशा वेळेस होतं काय की सकाळी उठल्याच्या नंतर आपली सूर्यनाडी सुरू असते आणि त्यावेळेस काहीतरी अन्न पोटामध्ये जाणं गरजेचं असतं ते जर त्याला नाही दिलं तर होतं असं की मग ते ऍसिड लेवल वाढत जातं त्याला पचण्यासाठी अन्न जर नाही मिळालं तर त्यांनी ऍसिडिटी वाढत जाते. याशिवाय आपण बघतो की स्ट्रेस टेन्शन आहे ताणतणाव त्यानंतर अतिप्रमाणामध्ये चहा किंवा अतिप्रमाणामध्ये कॉफी घेणं आंबट मसालेदार पदार्थ आजकाल जंक फूडचं फार प्रस्थ आहे की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आजकाल झालं असं की घरातल्या पदार्थांपेक्षा आपल्याला जंक फूड किंवा बाहेरचं जास्त आवडायला लागलेलं आहे तेही एक ऍसिडिटी होण्यामागचं प्रमुख असं कारण आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी कारणीभूत आहेत आणि होतं असं की पोटामध्ये ना स्पेसिफिक

0: पर्यंत. आजकाल झालं असं की घरातल्या पदार्थांपेक्षा आपल्याला जंक फूड किंवा बाहेरचं जास्त आवडायला लागलेलं आहे, तेही एक ऍसिडिटी होण्यामागचं प्रमुख असं कारण आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या याच्यासाठी कारणीभूत आहेत. आणि होतं असं की पोटामध्ये ना स्पेसिफिकली आग होते, ज्याला आपण म्हणतो पोटामध्ये आग होणे, जळजळ होणे ज्याला असं म्हणतो आपण, डोकं गरगरणं कधी कधी. त्यामुळे होतं असं की बऱ्याच जणांना मायग्रेनचाही त्रास होतो ऍसिडिटी वाढली की. त्रास इतका भयानक असतो की ज्याला होतो तो त्यालाच माहिती असतो, त्यालाच कळतं ते. तर त्यावरती आपण ना थोडेसे घरगुती उपायही आपण हे करू शकतो. सगळ्यात महत्वाचं इथं म्हणजे ना पाणी पिण्याचं प्रमाण जे आहे तर ते आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. जर आपण असं बघितलं तर आजकाल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हार्डली 2 लिटरही पाणी कोणी पित नाही. परंतु असं न करता पाणी आपण जास्तीत जास्त कसं जाईल, साधारणतः 2.5-3 लिटर पाणी कसं जाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर ताजं अन्न जे आहे ते वेळेवर घेतलं पाहिजे. वेळेवर घेणं, ताजं अन्न घेणं आणि सकस आहार घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर ते आपण वेळेवर घेतलं पाहिजे. जर त्रास कुणाला होत असेल ऍसिडिटीचा तर आपण ना घरी आपल्याकडे आवळा पावडर असतं किंवा आवळ्याचा ज्यूस असतो, ते आपण एक चमच्याभर पाण्यामध्ये टाकून घेऊ शकतो. त्यानंतर लिंबू पाणी घेऊ शकतो. त्यानंतर शतावरी कल्प घेऊ शकतो किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपण दुधामध्ये तूप घालूनही घेऊ शकतो. कुणाकुणाला ना दुधाने ऍसिडिटीचा त्रास वाढतो, मग अशा वेळेस दूध घ्यायचं नाही, अशा वेळेस दूध टाळायचं.
1: पण बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की ऍसिडिटीचा त्रास व्हायला लागला की थंड दूध प्यावं, तर हे कितपत योग्य आहे?
0: थंड दुधाने बऱ्याच लोकांना त्या म्हणजे फायदा होतो, परंतु काहींना दुधाचा त्रास होतो. तर ज्यांना त्रास होतो असं जाणवलं तर मग घेऊ नये. परंतु जर कुणाला हायपर ऍसिडिटी होत असेल ना तर हा आजार जो आपण म्हणतो ना की सहज असा हलक्यामध्ये घेण्यासारखा नाहीये. कारण जर लॉंग टर्म फार दिवसांपासूनचा जर हा आजार असेल तर पुढे चालून मग पित्ताशयामध्ये खडे होतात, नाहीतर मग आतड्यांमध्ये ना व्रण निर्माण होतात आणि मग जखमा होतात आणि मग ती ना सिरियस कंडिशन होते, मग त्याला हॉस्पिटलायझेशन करावं लागतं. त्याच्यामागचं कारणही आपण शोधायला पाहिजे की कारण काय आहे. जसे काही डायटरी मॉडिफिकेशन्स असतील किंवा झोपण्याच्या वेळा असतील, कशामुळे साधारणतः होतं हे आपण आपलं करून जर दिनचर्येमध्ये आपण जर बदल केला ना तर निश्चितच आपल्याला 50-60% फायदा होतो.
1: अगदी मॅडम, जसे तुम्ही सांगितलं की वेगवेगळे आजार उद्भवतात या पोटाचे या दिवसांमध्ये, तर त्याच्यामध्ये एक अतिसार हा पण एक महत्वाचा आजार आहे. तर अतिसार म्हणजे कशामुळे उद्भवतो?
0: अतिसार म्हणजे आपण ज्याला डायरिया म्हणतो किंवा जुलाब असं म्हणतो आपण ना, ही एक सामान्य आणि त्रासदायक अशी पचनाची तक्रार आहे. अतिसार मध्ये होतं असं की वारंवार पातळ जुलाब होतात, शरीरातून ना पाण्याचं आणि लवण ज्याला म्हणतो इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण आहे तर ते कमी होतं आणि त्यामुळे मग अशक्तपणा, डिहायड्रेशन असं होतं. अतिसार होण्याची मुख्य कारण आहे की दूषित अन्न आणि दूषित पाणी. की आपण जर बाहेरचं दूषित अन्न किंवा दूषित पाणी पिलो तर त्यामुळे जुलाब होण्याची शक्यता असते. त्याच्याशिवाय शिळं अन्न, आपण त्यामुळेच म्हणतो की शिळं अन्न खाऊ नये. तसंच जर कुणाला वर्म्सचा जर त्रास झालेला असेल त्यांनाही होऊ शकतं, किंवा आपण जे म्हणतो की विषाणू जीवाणू जे आहेत तर त्यांच्या संक्रमणामुळेही हा जो त्रास आहे तर तो होऊ शकतो. आणि अचानक जर बदल झालेला असेल आहारामध्ये किंवा अति तिखट खाण्यात येतं तर त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो.
1: आणि जर आपण वेळीच उपाययोजना केली तर हा त्रास खूप लवकर बरा पण होतो.
0: हो, यामध्ये होतं असं की वारंवार पातळ जुलाब होतात, त्याच्यानंतर पोटामध्ये मुरडा येतो, मळमळ उलट्याही कधी कधी होऊ शकतात, त्याच्यामध्ये अशक्तपणा खूप येतो. लहान मुलांमध्ये ना डोळे खोल जातात. तर जर जास्त प्रमाणामध्ये जर जुलाबचा त्रास होत असेल तर आपण याच्यावरती वेळीच उपाययोजना करावी. परंतु त्रास जर आटोक्यात नाही आला तर वेळ न घालवता आपण आपले जे कोणी डॉक्टर्स असतील तर त्यांचा योग्य सल्ला घेणंही याच्यामध्ये गरजेचं असतं. कारण होतं काय की जुलाबमध्ये जे पाणी जे आहे शरीरातून बाहेर पडतं तर त्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि मग त्या डिहायड्रेशनमुळे मग कॉम्प्लिकेशन्स होतात. त्यामुळे लहान मुलं असो किंवा मोठी माणसं असो तर जुलाबावरती वेळीच नियंत्रण मिळवणं हे अत्यंत महत्वाचं असतं. जेव्हा जुलाब होतात त्यावेळेस मुख्यत्व घ्यायची काळजी अशी असते की पाण्याचं प्रमाण हे कधी कमी पडू नाही दिलं पाहिजे. लिक्विड्स खूप महत्वाचे असतात, कारण जे बाहेर पडतं शरीरातून त्याची जर आपण पूर्तता करत गेलो शरीरामध्ये तर बऱ्याचशा जे आपण म्हणतो गंभीर समस्या आपल्याला त्याच्यामुळे टाळता येतात. जेव्हा जुलाब होतात त्यावेळेस एकतर जड अन्न खाऊ नये, त्यावेळेस पचायला हलकं असं अन्न घ्यावं, दही भात घ्यावा, मुगाच्या डाळीची खिचडी, त्यानंतर आपण जे म्हणतो की तांदळाचा मांड ज्याला म्हणतो आपण तो घ्यावा, लिंबू शरबत घ्यावं,

0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताक घ्यावं, दही भात केळी असं हलकं अन्न आपण घ्यावं आणि पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नये की जेणेकरून ते आटोक्यामध्ये लगेच येतं ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं आहे की ज्याला ORS म्हणतो आपण, इलेक्ट्रोलाइट पावडर, तर ते घ्यावं. जर ते जर घरामध्ये जर त्यावेळी उपलब्ध नसेल तर साधं आपण लिंबू सरबत घेऊन त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालावं आणि ते सतत पीत राहावं की जेणेकरून
1: त्याच्यात साखर पण टाकली जाते का?
0: हो, त्याच्यामध्ये साखरही टाकल्या जाते की म्हणजे लिंबू सरबत म्हणजे साखरेचं पाणी आणि त्याच्यामध्ये मीठ म्हणजे तो झाला आपला घरगुती ORSचं इलेक्ट्रोलाइट्स ज्याला म्हणतो आपण. तर ते जे आहे ते थोड्या वेळाने आपण जर घेत गेलो तर त्यांनी बराच फरक पडतो.
1: छान. आणखी मॅडम, पोटाचे आजार याच्यामध्ये एक महत्वाचा आणखीन असतो की गॅस होणं. सतत पोटात गॅस होत असतो आणि गॅस झाल्यामुळे ढेकर सतत येत असते. आपण बऱ्याच जणांना असं बघतो की सतत ढेकर देत असतात, वायू तयार होतो, तर याचं प्रमाण नेमकं कशामुळे होतं?

मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, तसंच एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक आव्हानांचा सामना करत भारताच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय, 2 जागांबाबत चर्चा सुरू. आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 आर्थिक वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलं. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली. त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मान्सून ऋतू जून से सप्टेंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. इस सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना.

0: है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है।
1: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत मुंबई टेक वीक 2026च्या उद्घाटनप्रसंगी मुलाखतीत बोलत होते. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहेत असं ते म्हणाले. मुंबई टेक वीकमध्ये सहभागी झालेल्या देश विदेशातल्या स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्य शासन केवळ इन्क्युबेशन आणि एक्सेलरेशन पुरतं मर्यादित नसून फंड ऑफ फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्यही देत आहे. शासन भागीदार म्हणून तुमच्यासोबत उभं राहायला तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू गावडे, उद्योजक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्लीत ते दूरदर्शनशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले. पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान म्हणाले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची यांच्या खंडपीठानं हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलद गतीनं निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत. जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. तर 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या 2 दिवसात त्याबद्दल निर्णय घेऊ असं सपकाळ म्हणाले. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड, लातूर या 8 जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथे काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड, रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठाणे, सांगली, सातारा येथून उभे राहणार आहेत. ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रांच्या तस्करीविरोधात एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज महाराष्ट्रासह 4 राज्यांमध्ये मिळून 12 ठिकाणी छापे टाकले. ड्रोनच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणावर शस्त्र, दारुगोळा, आयडी पाठवल्याचा संशय असणाऱ्या जसवीर चौधरी आणि त्याच्या काही सहकाऱ्यांसंबंधात ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत डिजिटल उपकरणं, कागदपत्रं आणि संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आलं असून त्याची तपासणी सुरू आहे. शारजाहून पेट्रोलियम घेऊन

0: भारताकडे निघालेल्या निसोस केसॉर या तेलवाहू जहाजानं होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टणम बंदरात पोहोचेल. जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचलं. कुस्तीपटू विनेश फोगटचा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तिला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. न्यायमूर्ती एस पी सी नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला. विनेशला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत भारतीय कुस्ती महासंघानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं हा निर्णय दिला. आजच्या या टप्प्यावर उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर विनेशच्या आशा आणि अपेक्षा उंचावल्या आहेत. तिला घरी परत जा, आम्ही काही करू शकत नाही असं सांगणं योग्य ठरणार नाही असं खंडपीठानं कुस्ती महासंघांच्या वकिलांना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय. 2 जागांबाबत चर्चा सुरू. आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: देता इसलिए मैं कभी नहीं जाती बाहर.
2: अच्छा.
1: घर का खाना बनाना, बच्ची को स्कूल भेजना, पेशेंट देखना, काम करते करते ये सुनती भी हूँ और काम भी करती हूँ.
2: आपकी बच्ची कितनी बड़ी है?
1: मेरी बच्ची अभी 8 साल की है.
2: तो फिर तो बड़ी मुश्किल होती होगी आपको उसे भी संभालने के लिए.
1: नहीं, मुझे कुछ मुश्किल नहीं होती. अंदर से मुझे बहुत सारी निसर्ग ने शक्ति दी है. बीच में ही ऐसे अंदर तो आने के बाद कोई भी ऐसे ही हो जाता, लेकिन मैं अपने हिम्मत से खड़ी हुई और मैंने 2 साल की बच्ची अडॉप्ट की.
2: प्रेरणा जी, आपका जो नाम है आप इसे सार्थक कर रही हैं. आप बहुत सारे लोगों के लिए प्रेरणा बन रही हैं और हमें भी बहुत अच्छा लगा आपके बारे में जानकर, आपकी कहानी सुनकर. अब ये बताइए कि आप कौन सा गीत आज सुनना चाहती हैं?
1: मेरे बच्चे को बहुत अच्छा लगता है यादों की बारात का, चुरा लिया है मैंने.
2: आपको सुनवाते हैं यादों की बारात फिल्म का ये गीत.

0: 4 बजे सिर्फ विविध भारती पर।
1: थे जवान अपने।

हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी तुमची होस्ट आणि तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

हा दिवस खूप खास आहे, कारण आज आपण साजरा करतोय स्वदेशी दिन. स्वदेशी म्हणजे आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तूंना प्राधान्य देण्याचा संकल्प, आपल्या त्या कष्टकरी हातांचा सन्मान आणि आत्मनिर्भर भारताकडे टाकलेलं एक मजबूत पाऊल. जेव्हा आपण स्वदेशी हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला आठवतो तो आपला दैदिप्यमान इतिहास आणि स्वातंत्र्य लढा. पण आजच्या 21व्या शतकात भारताचा तरुण नागरिक म्हणून जेव्हा आपण या शब्दाकडे पाहतो तेव्हा स्वदेशीचा अर्थ फक्त इतिहासापुरता मर्यादित राहत नाही, तर आज स्वदेशी म्हणजे आपल्या देशाची संस्कृती, आपला समृद्ध वारसा आणि आपले स्थानिक उद्योग आणि आपल्या मातीतून निर्माण होणाऱ्या गोष्टींवरचा नितांत विश्वास बनला आहे. मित्रांनो, महात्मा गांधींनी स्वदेशीचा विचार मांडला तेव्हा त्यामागे फक्त आर्थिक विचार नव्हता, तर देशाला स्वाभिमानी बनवण्याची एक भावना होती. आणि आजच्या काळात स्वदेशीचा अर्थ हा अगदी व्यापक झालेला आहे. स्थानिक व्यवसाय, भारतीय उद्योग, गावागावातील लहान लहान कलाकार, महिला बचत गट आणि महत्वाचं म्हणजे युवा उद्योजक अर्थात स्टार्टअप्स, या सगळ्यांना साथ देणं म्हणजेच खरं स्वदेशी आहे. म्हणूनच आजच्या स्वदेशी दिनानिमित्त आपण या स्वदेशीचं महत्व जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच देशप्रेमाची भावना जागवणारी सुंदर सुंदर गाणी देखील ऐकणार आहोत. सो स्टे ट्यून्ड, ऐकत रहा युववाणी. मी गायत्री तुमच्या सोबत आहे.

मित्रांनो, हे गाणं ऐकलं की आपल्या मातीचा सुगंध आजूबाजूला आणि मनात देखील दूरपर्यंत दरवळतो. मित्रांनो, स्वदेशी दिन हा फक्त एक दिवस नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनात बदल घडवण्याची एक प्रेरणा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, 29 मे हाच दिवस आपण स्वदेशी दिवस म्हणून का ओळखतो? तर 1905 साली बंगालची फाळणी झाली आणि 29 मे 1906 रोजी कलकत्ता टाउन हॉलमध्ये ठराव झाला की परदेशी माल नको, स्वदेशीच हवा. रवींद्रनाथ टागोर, बिपिन चंद्र पाल हे रस्त्यावर उतरले. दुकानदारांनी विलायती कापड जाळलं, विद्यार्थ्यांनी परदेशी पेन फेकले आणि हा दिवस भावनेचं कृतीत रूपांतर झालं तो दिवस आहे. तेव्हा स्वदेशीचे 4 खांब होते. पहिलं म्हणजे स्वदेशी वस्तू, त्यात भारतीय कापड, मीठ, साखर या वस्तू होत्या. दुसरं म्हणजे स्वदेशी शिक्षण, ब्रिटिश शाळांवर बहिष्कार आणि बंगाल नॅशनल कॉलेज हे सुरू झालं, ही म्हणजे आजची जाधवपूर युनिव्हर्सिटी. तिसरं म्हणजे स्वदेशी न्याय, इंग्रजी कोर्ट नको, पंचायत समितीने न्याय मिळायला हवा. आणि चौथं स्वदेशी भाषा, सगळी कामं बंगाली, हिंदी, मराठी या भाषेतून व्हावी असा आग्रह होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे या दिवशी भावनेचं कृतीत रूपांतर झालं. पण थांबा, 1906 चा स्वदेशी आणि 2026 चा स्वदेशी सेम आहे का? तर 1906 चा युथ हा नकार देऊन लढला, हे नको म्हणाला. आणि आजचा हा युथ स्वदेशी म्हणजे नकार नाही तर निवड असं म्हणणारा आहे.

मित्रांनो, आज आपण ऑनलाईन खरेदी करतो, ब्रँड्सच्या मागे धावतो, पण आपल्या आसपास तयार होणाऱ्या उत्कृष्ट वस्तूंकडे आपलं किती वेळा लक्ष जातं? आपल्या महाराष्ट्रातली पैठणी, कोल्हापूरची चप्पल, वारली कला, हातमागावरील कपडे ही सगळी फक्त उत्पादनं नाहीत, तर आपल्या संस्कृतीची ओळख आहे. जर प्रत्येक तरुणांनी व्होकल फॉर लोकल ही भावना स्वीकारली तर हजारो नवीन छोट्या उद्योगांना नवीन ताकद आणि नवीन दिशा मिळू शकते. तर मित्रांनो, आजच्या या स्वदेशी दिनानिमित्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया की स्वदेशी म्हणजे फक्त भारतीय वस्तू विकत घेणं नाही, तर भारतीय विचारांना आणि मेहनतीला साथ देणं आहे. आज भारतातील अनेक तरुण स्टार्टअप सुरू करत आहेत, कोणी ग्रामीण भागात रोजगार निर्माण करतंय, तर कोणी पर्यावरण पूरक उत्पादनं देखील तयार करतंय, आणि त्यामुळेच मेड इन इंडिया ही आता फक्त ओळख राहिलेली नाही, तर ती जगभरात गुणवत्ता आणि विश्वासाचं एक प्रतीक बनत आहे. आणि त्यामुळेच आपण वापरत असलेली प्रत्येक स्वदेशी वस्तू एका भारतीयाच्या स्वप्नांना बळ देत असते.

मित्रांनो, किती सुंदर भावना आहे ना या गाण्यात. देशापासून दूर असतानाही मन मात्र आपल्या मातीशी जोडलेलं राहतं. तसंच मित्रांनो, स्वदेशी दिन आपल्याला एक जबाबदारीही सांगतो. आपल्या देशाच्या प्रगतीत आपणही योगदान द्यायला हवं. आज भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, औषध निर्मिती आणि उद्योग क्षेत्रात जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. आणि म्हणूनच आजचा तरुण जर भारतीय उत्पादनांवर विश्वास ठेवेल तरच उद्याचा भारत आणखी सक्षम बनेल. चला तर मग आजच्या स्वदेशी दिनी एक छोटासा संकल्प करूयात. जिथे शक्य असेल तिथे स्वदेशीलाच प्राधान्य देऊया. आणि मित्रांनो, एक गोष्ट कायम

लक्षात ठेवा, देशप्रेम हे फक्त घोषणांमधून व्यक्त होत नसतं, तर आपण केलेल्या छोट्या छोट्या कृतींमधून देखील दिसून येतं. जेव्हा आपण एखाद्या स्थानिक विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करतो, तेव्हा भारतीय कलाकारांच्या कलेला आपण दाद देत असतो. जेव्हा आपण गावातल्या एखाद्या छोट्या उत्पादनांचा अभिमानाने वापर करतो, तेव्हा फक्त आपण व्यवहार करत नाही तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि ते उत्पादन बनवणाऱ्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वप्नांना बळ देत असतो. त्यामुळेच स्वदेशी ही फक्त चळवळ नाही तर आपलेपणा जपण्याची भावना आहे, आणि ही भावना प्रत्येक तरुणाच्या मनात रुजणं हीच आजच्या स्वदेशी दिनाची खरी गरज आहे.

मित्रांनो, व्होकल फॉर लोकल ही केवळ एक घोषणा नाही, तर तो आपल्या जीवनशैलीचा भाग बनला पाहिजे. जेव्हा आपण आपल्या सणासुदीला स्थानिक कुंभाराकडून मातीची पणती विकत घेतो किंवा आपल्या मित्राला भेट देण्यासाठी भारतात तयार झालेली एखादी वस्तू निवडतो, तेव्हा आपण आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत एक छोटंसं पण महत्वाचं असं योगदान देत असतो. चला तर मग आजच्या या स्वदेशी दिनानिमित्त आपण एक नवा दृष्टिकोन स्वीकारूया, आपल्या देशातल्या निर्मितीचा अभिमान बाळगूया, स्थानिक उत्पादनांना आणि कलाकारांना प्रोत्साहन देऊया आणि आपल्या दैनंदिन जीवनात देखील स्वदेशीचा सूर छेडूया.

मित्रांनो, आजच्या या स्वदेशी दिन विशेष युववाणी कार्यक्रमातून आपण जाणून घेतलं की स्वदेशी म्हणजे फक्त खरेदी नाही तर आपल्या देशाच्या प्रगतीशी जोडलेली एक भावना आहे. आणि त्यामुळेच स्थानिक कलाकार, छोटे उद्योग, महिला बचत गट, शेतकरी आणि युवा स्टार्टअप या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहणं म्हणजेच खरं राष्ट्रनिर्माण. चला तर आजपासून अभिमानाने म्हणूया की स्वदेशी स्वीकारू आणि आत्मनिर्भर भारत घडवू.

तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. मी आशा करते की आजचा कार्यक्रम आणि आजचा हा विषय तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पुन्हा भेटूया नव्या विषयासह आणि नव्या

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर

0: मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 022-45-15-41-29 आणि
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1100 अंकांची घसरण. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पाऊस पडण्याचा अंदाज. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे

आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्य आरोपी योगेश वानखेडे यालाही अटक केली आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत आज मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिकासमूहावर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू आहे. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्यात

0: हेतू 74,776 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची घसरण नोंदवत 23,548 अंकांवर बंद झाला. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मान्सून ऋतू जून से सप्टेंबर

0: बिहार, ओदिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 साठी आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. देशाचं एक भागानं वर्तवली आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 साठी आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. देशाचं एकूण ठिकाणी छापे टाकून 1,19,000 रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त होताच संबंधित विक्रेते, पुरवठादार यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ आणि टंचाई विरोधात काँग्रेसनं राज्यात अनेक ठिकाणी आज आंदोलन केलं. नागपूर इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात दुचाकी उचलून आंदोलन केलं. संविधान चौकातून निघालेल्या मोर्चाला पोलिसांना मोर्चा आकाशवाणी चौकात रोखण्यात यश आलं. नाशिक शहर काँग्रेसनं त्र्यंबकनाका इथं जन आक्रोश आंदोलन केलं. तसंच युवक काँग्रेसच्या वतीनं पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना मेलडी चॉकलेट वाटलं. सर्वसामान्यांना भाववाढीपासून दिलासा मिळावा याकरता पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी या सर्व आंदोलनांमधून करण्यात आली. पुण्यात खडकवासला इथल्या एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ दिमागदार वातावरणात पार पडला. पुदुच्चेरीच्या माजी नायब राज्यपाल तथा निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. उद्या होणाऱ्या एनडीएच्या दीक्षांत संचलनाचं निरीक्षण सैन्यदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी करणार आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. राजस्थाननं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 12, आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1100 अंकांची घसरण. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 MHz अर्थात 558 KHz श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूया पामेला जैन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्वच्छता अभियान गीत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या दक्षिण मुंबईतल्या अनेक वास्तूंच्या नियमित देखभाल आणि सफाईचं काम मुंबई महानगरपालिकेनं हाती घ्यायचा निर्णय घेतलाय. याच पार्श्वभूमीवर पुरातन वास्तूंची स्वच्छता आणि त्याच्या गरजेशी संबंधित विविध पैलूंवर आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण बोलणार आहोत आणि त्याचविषयी अधिक चर्चा करण्यासाठी राज्याच्या पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी सर आज आपल्या सोबत आहेत. हेमंत सर, नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबईच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं स्वागत. सर, मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या अनेक वास्तूंच्या नियमित देखभालीचं, विशेषतः या वास्तूंच्या नियमित सफाईचं काम मुंबई महानगरपालिकेनं हाती घ्यायचा निर्णय घेतलाय. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच हा निर्णय आणि त्याचं महत्व याबद्दल काय सांगाल?
1: मुंबई महानगरपालिकेने जो ऐतिहासिक आणि वारसास्थळांच्या नियमित स्वच्छतेची आणि जबाबदारीचं स्वीकारणं ही अत्यंत महत्वाची आणि दूरदृष्टीचा निर्णय आहे. मुंबईचा वारसा हा केवळ फक्त सामूहिक नसून तो शहराची एक ओळख, स्मृती आणि सांस्कृतिक सातत्य जपणारा एक जिवंत दस्तावेज आहे. त्याच्यामुळे

0: या वारसा स्थळांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण, त्याच्या हवामानातील बदल, पाण्याची झिरप, जैविक वाढ अशा अनेक विविध घटकांचा त्याच्यावर परिणाम होत असतो. त्याची स्वच्छता आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून त्याचे नूतनीकरण व संरक्षण शास्त्रातील पहिली व अत्यंत महत्वाची गरज आहे. महानगरपालिकेने हे काम हाती घेणं म्हणजे वारसा संवर्धनातील मुख्य प्रवाहातील शहरातील प्रशासनाशी जोडणं आणि नागरिकांना स्वच्छता, सुरक्षितता आणि टिकाऊ वारसा या उपलब्ध करून देण्याची बांधिलकी दाखवणं आहे. हा निर्णय मुंबईच्या वारशाच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
1: सर, अगदी बरोबर बोललात. हा निर्णय मुंबईतल्या ऐतिहासिक वास्तूंच्या शाश्वततेच्या दृष्टीनं खूपच महत्वाचा आहे. सर, पण आता जर याच निर्णयाच्या अनुषंगानं पाहिलं तर अशा वास्तूंची स्वच्छता म्हणजे काही आपण जशी घरी करतो तशी साफसफाई नक्कीच नाहीये, पण मग जर ऐतिहासिक वास्तूंच्या संदर्भानं विचार करायचा झाला तर स्वच्छता म्हणजे काय आणि ती केली नाही तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात?
0: या वारसास्थळांवर वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव पडत असतो. या वारसास्थळांच्या भिंतीवर किंवा त्याच्या रचनेवर वेगवेगळ्या प्रकारची धूळ, कार्बन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रदूषणाचे स्तर साठत असतात. त्याचबरोबर त्याच्यावर झाडे झुडपे उगवतात, त्याच्यानंतर त्याच्यावर शेवाळ आणि वेगवेगळ्या जैविक गोष्टींची वाढ होत असते. त्याचबरोबर जो दगड असतो, त्याच्यानंतर त्याच्यासाठी बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या चुन्याची बांधणी असते, धातू असतात, लाकूड असतं, याच्यावर वेगवेगळ्या काळानंतर त्याच्यात एक प्रकारचं क्षय झाल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर वास्तूंवर पाण्याची झिरप, गंज आणि वेगवेगळे त्याच्यावर परिणाम होताना आपल्याला दिसत असतात. तर हे त्याची स्वच्छता जर केली नाही तर त्याच्या दगडाची झीज होऊ शकते. त्याचबरोबर जैविक वाढीमुळे त्या पृष्ठभाग कमकुवत झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर त्याच्या या जैविक परिणामांमुळे त्याच्यावर वेगवेगळे कलर, म्हणजे जो ओरिजिनल मॉन्युमेंटचा कलर असेल किंवा वास्तूचा कलर असेल तो आपल्याला वेगळा झाल्याचा दिसून येतो. त्याचबरोबर या पाण्याच्या झिरपेमुळे किंवा झाडांच्या झुडपांमुळे त्या मॉन्युमेंटला धोकादायक स्थिती पण निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे या वास्तू वेळोवेळी त्याचा स्वच्छता आणि त्याच्याचबरोबर त्याचं संवर्धन होणं, त्याचं जतन होणं खूप महत्वाचं आहे.
1: सर, म्हणजे थोडक्यात अशा वास्तूंच्या इथली जी अस्वच्छता असते ती त्या वास्तूंसाठी हानिकारक असते, त्यांच्या टिकाऊपणाच्या दृष्टीनं ती नुकसानकारक असते, पण अशी अस्वच्छता होण्यामागची कारणं काय असतात त्याबद्दल तपशीलवार काय माहिती द्याल?
0: वारसा स्थळांच्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे त्याची हानी होताना दिसते. एक तर नैसर्गिक त्याचं कारण आहे, ऊन, वारा, पाऊस याच्या रिएक्शन्समुळे होणारे हानी, त्याचबरोबर मानवनिर्मित हानी. मानवनिर्मित हानीमध्ये काय येते की मुख्यतः पर्यटकांकडनं किंवा वेगवेगळ्या लोकांना जेव्हा स्मारकाला भेट दिली जाते त्या स्मारकांवर वेगवेगळे पदार्थ टाकले जातात. फॉर एक्झाम्पल की म्हणजे त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स असतील किंवा जेवणाचे पदार्थ असतील असे टाकले जातात. त्याच्यामुळे स्मारकांची सौंदर्याच्या दृष्टिकोनातून पण हानी होते, त्याचबरोबर तिथे प्रदूषण तयार होते. अन्न पदार्थ प्लास्टिकच्या बॉटल्स तिथे टाकल्यानंतर त्याच्यात पाणी साठतं, त्याच्यानंतर तिथे वेगवेगळे कीटाणू किंवा प्राणी पक्षी वेगवेगळे त्यांना अट्रॅक्ट होऊन तिथे दुर्गंधी तयार होऊ शकते. याच्यातून होणारी वेगवेगळ्या प्रकारची बुरशी असेल किंवा वेगवेगळे जीवजंतू तयार होत असतील त्याच्यामुळे मॉन्युमेंटला त्याची मोठ्या प्रमाणात हानी होते. त्याच्यावर वेगवेगळ्या रिएक्शन होत असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर जागतिक वारसा नामांकनाची प्रक्रिया जेव्हा सुरू होती तेव्हा राजगड किल्ल्यावरून आपण साधारणतः 4 ट्रक भरेल एवढ्या प्लास्टिकच्या बॉटल वेगवेगळ्या संस्था आणि एनजीओंच्या मदतीने आपण काढल्या.
1: म्हणजे थोडक्यात जर अस्वच्छता राहिली तर ते बांधकाम पडू शकतं, ती वास्तू नष्ट होऊ शकते, इतका मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
0: निश्चितच.
1: हा सर, याच दृष्टीनं जर बघितलं तर मग अशा वास्तूंच्या स्वच्छतेसाठी काय खबरदारी घ्यावी लागते? कारण मुळात वास्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, काही पाण्याशी संबंधित आहेत, काही अभियांत्रिकी दृष्ट्या महत्वाच्या असतात, तर काही ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या असतात, पण नुकसानीच्या दृष्टीनं संवेदनशील असतात. मग अशा वास्तूंची स्वच्छता करण्यासाठी काही विशेष नियोजन करावं लागतं का? त्यासाठी काही विशेष कौशल्य लागतं का? याबाबतची काय माहिती द्याल?
0: सगळ्यात महत्वाचं हे कुठलंही त्याचं स्वच्छता करायची असेल किंवा त्याचं जतन संवर्धन करायचं असेल तर त्याचं एक कंडिशनल मॅपिंग म्हणजे प्रथमतः त्याचं स्थिती सर्वेक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते वैज्ञानिक अभ्यास करूनच वापरलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये समजा लाकूड असेल किंवा अजून काही वेगळे म्हणजे दगड असेल तर त्याच्याप्रमाणे म्हणजे त्याच्या मटेरियल प्रमाणे त्याची कन्झर्वेशनची किंवा स्वच्छतेची पद्धती ठरवण्यात येते. यासाठी वेगवेगळे तज्ज्ञ लोकांची मदत आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावी लागेल. त्याच्यानंतर हे

0: करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते वैज्ञानिक अभ्यास करूनच वापरलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये समजा लाकूड असेल किंवा अजून काही वेगळे म्हणजे दगड असेल, तर त्याच्याप्रमाणे म्हणजे त्याच्या मटेरियल प्रमाणे त्याची कन्झर्वेशनची किंवा स्वच्छतेची पद्धती ठरवण्यात येते. यासाठी वेगवेगळे तज्ज्ञ लोकांची मदत आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावी लागेल. त्याच्यानंतर हे झाडे झुडपे काढत असताना आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल, अन्यथा नुसतं आपण ती काढली आणि तिथं जर गॅप्स तयार झाले तर त्याच्यातून पाणी झिरपून अजून त्या मॉन्युमेंटला हानी होऊ शकते. तर त्याच्यामुळे हे सगळं जे काही काम आपण करत असू तर त्यावेळी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं खूप आवश्यक आहे. या कामासाठी विशेष प्रशिक्षण आणि संवर्धनाची शास्त्राची सहज आणि तांत्रिक कौशल्य असणं आवश्यक आहे. तर प्रथमतः आपल्याला या मॉन्युमेंटचं जतन संवर्धन किंवा त्याचं स्वच्छता करत असताना त्याचं कंडिशनल मॅपिंग करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मॉन्युमेंट्स आहेत, म्हणजे किल्ले आहेत, वाडे आहेत, त्याच्यानंतर दगडात कोरलेले केव्ज आहेत. तर या विविध प्रकारच्या मॉन्युमेंटच्या नुसार त्याला आपल्याला विविध पद्धती वापरणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे साहित्य त्याच्यामध्ये वापरणं आवश्यक असतं. जसं समजा जर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अल्गी आले असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यावर कार्बनायझेशन झालं असेल, तर ते रिमूव्ह करण्यासाठी विविध केमिकल्स आणि त्याचप्रमाणे ते रिमूव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आपल्याला वापराव्या लागतात. त्याच्यानंतर काही ठिकाणी आपण समजा एखादं मंदिर असेल त्याला काळपट कलर आला असेल किंवा वेगवेगळे समजा आपलं जेजुरीचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हळद उधळली जाते किंवा तेलाचा थर साचलेले असतात काही ठिकाणी, तर त्या ठिकाणी आपण सँड ब्लास्टिंगची मेथड वापरून त्या ठिकाणी आपण त्याचं सगळं रिमुव्हल करून घेतो. म्हणजे त्याच्यावर जे साचलेला जो थर असतो तो काढून घेतो. म्हणजे एखादा वाडा असेल लाकडावर वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्ष येत असतात तर त्या येऊ नयेत किंवा त्या प्रिव्हेंटिव्ह करण्यासाठी वेगवेगळी केमिकल्स आपण वापरली ती प्रिझर्वेशन त्याचं करत असतो. कुठल्याही वाड्याची आपण जेव्हा जतन संवर्धन करत असतो तेव्हा पूर्णपणे त्याचा प्रॉब्लेम समजून घेतो नक्की त्याला काय झालंय. तर त्याच्यानंतर त्याला जर समजा बुरशी लागली असेल पूर्णपणे त्याचं क्लिनिंग केलं जातं सुरुवातीला आणि त्याला प्रिव्हेंटिव्ह कोट त्या लाकडाला लावला जातो. त्याच्यामुळे फर्दर त्याचं डिटोरेशन होणार नाही याची काळजी आपण त्याच्या माध्यमातून घेत असतो. जिथं एखादा पार्टच पूर्णपणे खराब झालेला आहे तर तो आपण तेवढाच पार्ट फक्त बदलून तो नवीन टाकला जातो. तर तशाच प्रकारचा एक प्रोजेक्ट आपण चांदवडचा वाडा पुरातत्व निकषाच्या नुसार आपण कन्झर्व केलेला आहे. त्याचप्रमाणे केव्ज आहेत. केव्ज मध्ये जे वॉटर सिपेजचे प्रॉब्लेम्स असतात किंवा त्याच्यामध्ये येणारा वेगवेगळ्या शेवा किंवा त्याच्यावर अल्गी वेगवेगळी तयार होत असते तिथे आपण ते वॉटर सिपेज थांबवण्यासाठी केव्हच्या वरच्या पार्ट मध्ये ते वॉटर डायव्हर्ट करून त्यात गॅप फिलिंग करून आपण देतो. त्याच्यामुळे ते पाणी कुठेही झिरपणार नाही त्याची आपण काळजी घेत असतो. त्याच्यामुळे या कामासाठी विशेष प्रशिक्षित संवर्धन शास्त्राची समज असलेल्या व्यक्तींचा समावेश आपण करून घेत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या मॉन्युमेंटच्या प्रकारानुसार त्याच्या गरजेनुसार आपण त्याची स्वच्छता आणि त्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न हा पुरातत्व विभागाच्या मार्फत केला जातो.
1: सर, तुमच्या उत्तरातच कळतंय मगाशी जसं आपण म्हणालो की ह्या स्वच्छतेचं काम हे काही घरच्या सफाई सारखं काम नाहीये, ते व्यापक आणि काळजीनं करायचं काम आहे. त्या अनुषंगानंच विचारायचं आहे की सरकारच्या वतीनं म्हणजे पुरातत्व खात्याच्या वतीनं केल्या जात असलेल्या प्रयत्नांबद्दलची, विशेषतः अलीकडे आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश झालाय, त्या दृष्टीनं काही विशेष नियोजन केलंय का आणि त्यानंतर त्या संबंधित वास्तूवरती त्या वास्तूचा टिकाऊपणा, पर्यटन आणि पर्यायानं नियमित देखभालीसाठी पुरेसा ठरू शकेल अशा रीतीनं महसूल मिळवता येणं, या दृष्टीनं या कामाचा किती फायदा होत असतो?
0: आपल्याकडे महाराष्ट्र शासनाने साधारणतः 390 मॉन्युमेंट प्रोटेक्ट केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः 60 किल्ले, त्याच्यानंतर 145 मंदिरं आणि इतर मॉन्युमेंट असं 390 स्मारक ही राज्य संरक्षित स्मारक आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांमुळे त्यातील महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामिळनाडूचा 1 असे 12 किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन यादीमध्ये समावेश करता आला. यापैकी महाराष्ट्रातील 7 किल्ले हे एस आहे यांच्याकडे प्रोटेक्टेड किल्ले आहेत, तर खांदेरी, राजगड, प्रतापगड आणि साल्ले हे 4 किल्ले राज्य शासनाच्या अखत्यारीतले आहेत. या किल्ल्यांवर सध्या युनेस्कोला आपण सादरीकरण केलं होतं त्याप्रमाणे कन्झर्वेशन आणि त्याच्या अम्युनिटीच्या दृष्टिकोनातून कार्यवाही सुरू केलेली आहे. 7 किल्ले जे एएसआय कडे आहेत त्यांच्यावरही महाराष्ट्र शासन नजीकच्या काळात असा निर्णय घेणार आहे की हे किल्ल्यांच्या संरक्षणासाठी सुद्धा एएसआयला काही फंड्स आपण त्यांना देणार आहोत. तर याच्या माध्यमातून त्या किल्ल्यांचे अपग्रेडेशन आपण करणार आहोत. आपले जर मॉन्युमेंट हे सुरक्षित स्वच्छ असतील त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जर वेगवेगळ्या अमेनिटीज त्या स्मारकांना तयार करून दिल्या, त्या किल्ल्यांकडे किंवा त्या मंदिरांकडे जाण्यासाठी जर आपण सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच पर्यटक त्याच्या

0: फॅक्ट आकर्षित होतात की जी जतन संवर्धनाची आपण पावलं महाराष्ट्र शासनातर्फे उचलत आहोत, तर त्याच्यामुळे पर्यटकांचा ओघ असणार आहे.
1: सर म्हणजे हे काम फक्त सरकारचं नाहीये, हे जर यशस्वी व्हायचं असेल तर लोकांची जबाबदारी सुद्धा त्यात मोठी असणार आहे, याविषयी काय माहिती द्याल?
0: निश्चितच, अनेकांचे म्हणजे जे काही वेगवेगळ्या संस्था आहेत, काही व्यक्ती इंडिव्हिज्युअल आहेत, ते आपल्या स्मारकांबद्दल निश्चितच त्यांची एक आस्था आहे, त्याच्याबद्दल त्यांचं प्रेम आहे, पण कधी कधी त्यांच्याकडनं अशा अनावधानाने चुका होऊ शकतात की त्याच्यामुळे मॉन्युमेंटला कायमस्वरूपीची हानी होऊ शकते. तर ते तसं न करता पुरातत्व विभागाच्या समन्वयानं, त्यांच्या परवानगीनं, त्यांच्या मदतीनं त्यांनी जर स्वच्छता, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो काय घनकचरा व्यवस्थापनाचं काम आहे, त्याच्यानंतर सुरक्षिततेचं काम आहे, तिथं इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये किंवा गाईडच्या स्वरूपात आपण जे करू शकतो, म्हणजे तिथे माहिती देणारे लोक उपलब्ध करून देऊ शकतो, अशा प्रकारचे विविध कामं आपण या स्मारकांवर करू शकतो. आणि याच्यामध्ये लोकसहभाग खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि युनेस्कोला जेव्हा आपण हे 12 किल्ले दिले, म्हणजे आपण जे नामांकन प्रक्रिया करत होतो, तेव्हा यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी नमूद केली की ते म्हणजे लोकसहभाग हा खूप महत्वाचा त्यांनी पॉइंट घेतला. आणि या किल्ल्यांच्या बाबतीत तोच आपल्याला पॉझिटिव्ह पॉइंट होता की लोक त्या स्मारकांशी खूप कनेक्ट आहेत हे जागतिक पातळीवर पाहिलं जातं, आणि त्याच्यानुसारच आपल्याला जागतिक वारसाच्या संदर्भातली प्रक्रिया आपल्याला महत्वाची ठरतो. तर त्याच्यामुळे लोकसहभाग ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करता येणं शक्य आहे, पण ते फक्त आपल्याला पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या माहितीच्या अनुसारच आपल्याला करणं अपेक्षित आहे. पण हेच आपण जर प्रत्येकाने आपली जबाबदारी मानली तर अशा प्रकारचा कचरा किंवा प्रदूषण हे आपल्या स्मारकांवर होणार नाही, याची आपण प्रत्येकाने काळजी घेतली तर हे निश्चितच हे आपले वारसास्थळ ही स्वच्छ आणि सुंदर राहतील. आणि ही संपूर्णतः जबाबदारी आपण सर्वांचीच आहे, त्याच्यामुळे आपण सर्वांनी ही जबाबदारी घेतली तरी स्मारक स्वच्छ आणि सुंदर राहू शकतं.
1: सर, पुरातन वास्तूंच्या स्वच्छतेसंबंधी इतकी महत्वाची माहिती तुम्ही अगदी सोप्या शब्दांमध्ये आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत, त्यासाठी आपला वेळही दिलात, त्याकरता आकाशवाणी मुंबईच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz. श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. 103.6 megahertz सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमच्या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपले स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ 8/1948 दिनांक 29 मे 2026. यानंतरचा कार्यक्रम आपण लगेचच ऐकणार आहोत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी

0: डॉक्टर स्मिता कोले, सहयोगी प्राध्यापिका पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये पशुपालकांसाठीचा एक विषय घेऊन आलेलो आहोत, शेळी पालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती. शेतकरी बंधूंनो, आपण सगळेजण जाणतोच की शेतीला जोडधंदा हा अत्यंत महत्वाचा आहे. पूरक व्यवसाय करणं हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे आणि त्यामध्ये जर आपण शेळी पालन आपल्याला करायचं असेल किंवा आपण करत असू तर आपल्याला कोणत्या गोष्टींची माहिती असायला हवी, त्याचं व्यवस्थापन कसं आपण करायला हवं, किंवा जे शेळी पालन करत आहेत त्यांनी सुद्धा कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आज आपल्याला या चर्चेमधून मिळणार आहे. शेतकरी बंधूंनो, यासाठी आज आपल्याकडे शिरवळच्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर स्मिता कोल्हे स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत. मॅडम नमस्कार.
2: धन्यवाद प्रिया मॅडम.
1: तर सुरुवातीला मला सांगा की पशुपालनामध्ये शेळी पालनाला किती महत्व आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेळी पालन करणारे पशुपालक किती आहेत किंवा त्यांचा कसा कल आहे शेळी पालनाकडे?
2: अगदीच. आज आपण शेतकरी बंधूंनो शेळी पालन व्यवसायामध्ये व्यवस्थापनाच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहे आणि आपण त्या कशा अवलंबाव्या याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी व कृषीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे आणि जर आपण पशुपालन व्यवसायाचा विचार केला तर दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, कुक्कुट पालन, दुग्ध पदार्थ निर्मिती, वराह पालन, नंतर मेंढी पालन इत्यादी व्यवसाय आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने केले जातात आणि या पशुपालन व्यवसायाच्या साखळीमध्ये प्रामुख्याने शेळी पालनाला आपण जास्त प्राधान्य देतो. का बरं? तर शेळी पालन व्यवसाय हा अत्यंत कमी जागेत कमी भांडवलीमध्ये सुद्धा फार फायदेशीर ठरू शकतो आणि आपण आर्थिकरित्या स्वायत्त होऊ शकतो, त्यामुळे पशुपालनामध्ये शेळी पालन व्यवसाय हा उत्तम आहे.
1: मॅडम आपण जर विचार केला तर अनेक जोडधंदे आहेत, गाई म्हशी पालन असू देत किंवा कोंबडी पालन असू देत, पण शेळी पालन या सगळ्यांमध्ये सरस ठरतं का? काय वाटतं तुम्हाला?
2: अगदी बरोबर. आता प्रत्येकच पशुपालन व्यवसाय हा उत्तम आहे, परंतु आपल्या ग्रामीण भागाचा विचार केला असता आपल्याला माहितीच आहे की शेळीपासून आपल्याला मांस मिळते, कातळी मिळते, लेंडी खत मिळते आणि दूध सुद्धा मिळते. सध्या तर शेळीच्या दुधाला प्रचंड मागणी सुद्धा आहे आणि शेळ्या ह्या लवकर वयात येतात, त्याचबरोबर त्यांचा गाभण काळ तुलनेने कमी असतो आणि त्यामुळे 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या 3 वेळा वितात अत्यंत कमी चाऱ्यावर आणि त्या कठीण परिस्थितीत सुद्धा तग धरू शकतात आणि वातावरणीय बदलाशी त्या त्वरित जुळून घेण्याची त्यांची क्षमता असते. कमी भांडवलामध्ये आपण कमी जागेमध्ये शेळीपालन व्यवसाय सुरू करू शकतो. ग्रामीण भागामध्ये तर उत्तम व्यवसाय आहे, यापूर्वीच मी म्हटलेलं आहे, यामुळे आपण निश्चितच शेळीपालनाला प्राधान्य देऊ शकतो आणि हा व्यवसाय इतर व्यवसायांच्या तुलनेत आपले जे होतकरू गरीब शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी अगदी सरस ठरू शकतो.
1: कमी भांडवलात करता येणारा हा शेळीपालन व्यवसाय आहे, पण जर आपले काही नवीन पशुपालक आहेत त्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे शेळी पालनाचा, तर त्यांना तुम्ही काय सांगाल?
2: अगदी. आपण शेळीपालनाबद्दल यापूर्वीच थोडंफार बोललेलो आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण शेळीपालन कशासाठी करतो हे सर्वांनी ठरवायला हवं. आता शेळीपालन प्रामुख्याने आपण मांस उत्पादनासाठी करतो आणि शेळीच्या मांसाबद्दल कुठलाही अडसर येत नाही आणि तुम्हाला माहितीच आहे की मटणाचे भाव हे दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे शेळीपालन हा एक शाश्वत व्यवसाय म्हणून तग धरून आहे. शेळीपालन व्यवसाय आर्थिकदृष्ट्या जर आपल्याला यशस्वी करायचा असेल तर आपण नेहमी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या पारंपरिक ज्ञानाला, जसं मी नेहमीच म्हणते की पारंपरिक ज्ञानाला शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड द्यायला हवी आणि व्यवसायाची सुरुवात अगदी छोट्या प्रमाणात करायला हवी आणि हळूहळू अनुभवातून आपला व्यवसाय विस्तारावा जेणेकरून आर्थिक नुकसान आपल्या पशुपालकांना होणार नाही. आणि शेळीपालन व्यवसायाची सुरुवात करताना शेळीची निवड, त्यांचे आरोग्य, प्रजनन, आहार व्यवस्थापन, त्यांचा निवारा व्यवस्थापन इत्यादी बाबींचे नियोजन काटेकोरपणे केल्यास निश्चितच हा व्यवसाय त्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरेल.
1: अच्छा, शेळीपालन आपण जेव्हा करतो तेव्हा संगोपनाच्या काही विशिष्ट व्यवस्थापन पद्धती आहेत, म्हणजे संगोपनाच्या म्हणण्यापेक्षा शेळीपालन करताना काही जण मुक्त संचार पद्धतीने करतात किंवा काही बंदिस्त गोठ्यांना

0: मध्ये असतात, या वेगवेगळ्या पद्धतींविषयी आम्हाला मार्गदर्शन करा.
1: अगदीच, जेव्हा आपण शेळीपालन व्यवसाय बघतो तर तो बरेच जण पारंपरिक पद्धतीने करतात, आता काही व्यावसायिक पद्धतीने सुद्धा करतात. आता जेव्हा आपण शेळीपालनाच्या संगोपनाच्या पण पद्धती म्हणूया किंवा व्यवस्थापन पद्धती म्हणूया, तेव्हा त्यामध्ये आपण तीन पद्धती असतात, एक मुक्त व्यवस्थापन पद्धती, अर्ध बंदिस्त व्यवस्थापन पद्धती आणि बंदिस्त व्यवस्थापन पद्धती. आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपण मुक्त व्यवस्थापन पद्धतीचं शेळीपालन बघूया.
0: बर, मग मुक्त व्यवस्थापन पद्धतीने शेळीपालन जर केलं तर ते जास्त फायद्याचं आहे का?
1: आता प्रत्येकाचं जी भौगोलिक परिस्थिती आहे, त्यांच्याकडे उपलब्ध भांडवल आणि उपलब्ध साधन सामुग्री याचा विचार करून प्रत्येक पशुपालकांनी कुठली व्यवस्थापन पद्धती योग्य आहे याचा विचार करावा. आज आपण या तिन्ही पद्धतींचा थोडासा उहापोह करूया. सर्वप्रथम मी आपणाला सर्वांना मुक्त व्यवस्थापन पद्धतीची माहिती देते. आता आपण मुक्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये मिश्र कळपामध्ये इतर पाळीव प्राण्यांसोबत नैसर्गिक पडीक किंवा नापीक जमिनीवर उगवलेल्या गवतावर, चराऊ कुरणावर अथवा धान्य पिकाच्या अवशेषांवर शेळ्या चराई करून जोपासल्या जातात. आपण म्हणूया याला पारंपरिक पद्धतीने आपण पिढ्यानपिढ्या व्यवसाय करतो ते शेळीपालन. यामध्ये चराऊ कुरणावरील झाडाच्या सावलीचा, नदी नाले तळ्यातील पाण्याचा उपयोग करून आपण घेतो. या पद्धतीमध्ये निवारा, चारा वैरण, खुराक, पाण्याची वेगळी अशी काही व्यवस्था केली जात नाही. यासाठी शेळ्या पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात. या पद्धतीमध्ये प्रतिकूल परिस्थिती शेळ्यांना संरक्षण फार कमी मिळते, परंतु अडचणीच्या काळात रात्रीच्या वेळी काटेरी फांद्यांचे कुंपण घालून उघड्यावर अथवा झाडाखाली आपण निवाऱ्याची सोय करतो. आता मुक्त व्यवस्थापन पद्धती कमी पावसाच्या शिवाय उष्ण हवामानात डोंगराळ प्रदेशात सोयीस्कर आहे. या पद्धतीमध्ये नैसर्गिक साधन सामुग्रीचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातो. अल्पभूधारक शेतकरी, त्याचबरोबर शेतमजूर, दुर्बल घटकातील व्यक्ती पारंपरिक स्वातंत्र्य पशु व्यवसाय आणि उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणून आपण या मुक्त व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करू शकतो. शेतकऱ्यांची आर्थिक दुर्बलता, अत्यल्प जमीन धारणा, वैरण पाण्याची कमतरता, न परवडणारी कोरडवाहू जमीन हे प्रमुख कारणे आहेत. या पद्धतीमध्ये कळपातील शेळ्यांची संख्या जास्त असते, परंतु भांडवली गुंतवणूक, मजूर, चारा पाणी, औषधोपचारावरील होणारा खर्च कमी लागतो. शेळ्यांना व्यायाम मिळतो, त्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडी जोपासल्या जातात, कारण त्या स्वतः कुरणामध्ये स्वतः स्वतः चरण्यासाठी आपण सोडतो. आणि शेळ्या जोपासण्यासाठी रोजंदारावरील किंवा हंगामी मजुरांचा वापर केला जात नाही. या पद्धतीमध्ये कुटुंबातील व्यक्तींचा व्यवस्थापनासाठी उपयोग केला जातो, त्यामुळे इतर व्यवस्थापन पद्धतींच्या तुलनेमध्ये या पद्धतीमध्ये भांडवली गुंतवणुकीच्या प्रमाणात आपण म्हणूया आर्थिक उत्पन्न मिळते. आणि व्यापारी तत्वावर शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी मुक्त स्थलांतर पद्धतीची सुद्धा शिफारस बऱ्याचदा केली जाते, कारण मुक्त चराऊ कुरणांवर शेळ्यांच्या चरण्यावर बंधन राहत नाही.
0: लेंडी खत चांगलं,
1: अगदी बरोबर, आणि लेंडी खत वाया जाऊन खताचे उत्पन्न मिळत नाही. शेळ्यांच्या प्रजनन, आहार आणि दुग्ध उत्पादनावर नियंत्रण ठेवता येत नाही. करड्यांची शरीराची वाढ खुंटते, त्यामुळे करड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते आणि अधिक उत्पादनाची अपेक्षा करता येत नाही, कारण त्यांना आपण चराऊ भागामध्ये आपण चरण्यासाठी सोडून देतो. आणि व्यापारी तत्वावर शेळी व्यवसाय यशस्वी करण्यासाठी बंदिस्त अथवा अर्धबंदिस्त व्यवस्थापन पद्धतीचा मुख्यत्वे अवलंब केला जातो.
0: अच्छा, हे झालं मुक्त व्यवस्थापन पद्धत, पण हे त्यांचे फायदे तुम्ही आम्हाला सांगितले, त्याचे काही तोटे आहेत ते जर बघितले तर, म्हणजे माझ्या अंदाजाने की मुक्त संचार पद्धत जेव्हा असते शेळ्यांची तेव्हा जंगली श्वापदांपासून त्यांना भीती असते, किंवा सर्पदंश
1: बरोबर,
0: किंवा इतर काही नैसर्गिक आपत्ती, तर
1: अगदी बरोबर,
0: त्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल का? म्हणजे ते सुद्धा शेतकऱ्यांना माहिती असणं गरजेचं आहे.
1: अगदीच बरोबर. आता आपण अगदी थोड्या वेळा अगोदरच म्हटलं की आपण जेव्हा मुक्त स्थलांतर पद्धती वापरतो तेव्हा बऱ्याचदा आपले त्यांच्यावरती बंधनं राहत नाही, किंवा आपण म्हणू शेळ्यांच्या चराऊ कुरणावर सुद्धा बंधन राहत नाही. त्यांचे लेंडी खत सुद्धा वाया जाते आणि त्याचबरोबर त्यांच्या आहार, प्रजनन आणि आपण म्हणूया त्यांच्या दूध उत्पादनावर सुद्धा आपल्याला नियंत्रण ठेवता येत नाही. करड्यांच्या शरीरांची वाढ आणि त्यांच्या इतर नोंदी सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे ठेवता येत नाही आणि करड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते, जंगली श्वापदांचा त्रास होतो. चराऊ कुरणांमध्ये बऱ्याचदा त्यांनी काय खाल्लेलं आहे याच्यावर आपलं अंदाज येत नाही. विषबाधेमुळे बऱ्याचदा मृत्यू दर वाढू शकतो. त्यामुळे हे थोडेफार

0: प्रमाणात तोटे आहेतच या पद्धतीचे.
1: पण तसंही कुठेतरी रिस्क असते, पण शेवटी मुक्त व्यवस्थापन ही एक चांगली कमी भांडवलात आणि जास्त फायदा मिळवून देणारी पद्धत आहे, ज्याने शेळीचं आरोग्य सुद्धा चांगलं
0: राहू शकते.
1: यानंतर जी पद्धत तुम्ही म्हणालात अर्धबंदिस्त पद्धत, तर त्याच्या व्यवस्थापनाविषयी काय सांगाल?
0: आता अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये आपण मर्यादित स्वरूपात मुक्त आणि बंदिस्त पद्धतीचा समावेश करतो. मूळ ठिकाणापासून आपण शेळ्यांचे कळप स्थलांतर केले जात नाही. शेळ्या ह्या मिश्र कळपामध्ये जोपासल्या जातात. तसेच कळपाचे आकारमान 50 पेक्षा आपण अधिक सहसा ठेवत नाही. शेळ्यांचे कळप, नैसर्गिक कुरण, शेतातील बांधांवर, धान्य पिकांची काढणी केलेल्या क्षेत्रावर, तसेच झाडपाल्यावर दैनंदिन 6 ते 8 तास आपण या पद्धतीमध्ये शेळ्या चारल्या जातात. परंतु फक्त नैसर्गिक चाऱ्यावर शेळ्यांच्या अन्नद्रव्याची गरज पूर्ण होऊ शकत नाही. त्याकरिता रात्रीच्या वेळी गोठ्यात हिरवी वैरण, कोरडा चारा तसेच खुराक गरजेनुसार दिला जातो. पिण्याच्या पाण्याची, क्षार चाटण्याची गोठ्यात सोय केली जाते. गाभण दुपत्या शेळ्या आणि वाढत्या वयातील करड्यांची विशेष काळजी घेतली जाते या पद्धतीमध्ये. त्यामुळे शेळ्यांची आहार क्षमता, पचन क्षमता, उत्पादनासाठी अन्नद्रव्य वापरण्याची कार्यक्षमता वाढते. शरीराच्या वाढीचा वेग, मांस उत्पादन, शेळ्यांची पुनरुत्पादन क्षमता आणि दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. तसेच लेंडी खताचे उत्पादन सुद्धा आपल्याला या पद्धतीमध्ये अधिक मिळते. आणि आहारातील अन्नद्रव्यांचा पुरवठा आणि उत्पादनासाठी वापर या पद्धतीमध्ये मुक्त व्यवस्थापन पद्धतीपेक्षा निश्चितच चांगला होतो. तसेच स्वस्त मांस उत्पादनासाठी उपलब्ध साधन सामुग्रीचा आपण पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी मिश्र व्यवस्थापन पद्धत चांगली तसेच सोयीस्कर आहे. नैसर्गिक कुरण आणि चाऱ्याकरिता जागेची उपलब्धता नसल्यास अशा भागामध्ये आपण बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा. जागा कमी असेल तर आपण अर्धबंदिस्त पद्धतीचा वापर सहसा करू शकत नाही.
1: मला असं वाटतं की पुढचं आपल्याला तेच जाणून घ्यायचंय की बंदिस्त व्यवस्थापन पद्धत म्हणजे नेमकं काय, त्याचं व्यवस्थापन कसं करावं लागतं?
0: बरोबर. आता आपण अर्धबंदिस्त आणि मुक्त व्यवस्थापन पद्धती बघितलेलंच आहे. बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्या ह्या निवाऱ्याच्या सुरक्षित ठिकाणी दिवस रात्र सुधारित एका जागेमध्ये, गोठ्यामध्ये किंवा वाड्यामध्ये ठेवल्या जातात. या व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्या बाहेर चरावयास पाठवल्या जात नाही आणि गरजेनुसार शेळ्यांना वैरण, खाद्य, पाणी, औषधोपचार गोठ्यातच केला जातो. आणि या पद्धतीमध्ये उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजे समजा प्रामुख्याने आपल्याला शेळी पालनच करायचं असेल आणि आपल्याला मुख्यत्वे मांस उत्पादन किंवा आपल्याला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनायचं असेल आणि त्यासाठी आपण शेळीपालन करत असते तर मुख्यतः ही व्यवस्थापन पद्धत वापरण्यात येते. या पद्धतीमध्ये शेळ्यांचे कळप आकाराने लहान असून वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवण्यात येतात. या पद्धतीमध्ये जातीवंत शेळ्यांची अनुवंशिक उत्पादन क्षमता विकसित होऊन अधिक चालना मिळण्यास मदत होते. यामध्ये नैसर्गिक प्रतिकूल हवामानापासून संरक्षण देण्यासाठी सुधारित गोठ्याची आवश्यकता असते. त्यामध्ये शेळ्यांच्या व्यवस्थापनाकरिता मजुरांची आवश्यकता सुद्धा असते. चारा पिकांच्या उत्पादनाकरिता बारमाही सिंचनाची सुविधा असलेल्या जमिनीची सुद्धा आवश्यकता असते. साधारणपणे एका शेळीकरिता वर्षभर लागणारी हिरवी वैरण उत्पादनाकरिता बारमाही सिंचनाची सोय असलेली साधारणपणे 2 गुंठे जागेची आवश्यकता असते. बंदिस्त शेळीपालन व्यवस्थापनामध्ये शेळ्यांच्या खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवले जाते. यामध्ये सांसर्गिक रोगाचे प्रमाण कमी राहते. आपण त्यांच्यावर प्रामुख्याने लक्ष देतो, त्यांचं रोगांचे निर्मूलन करण्याकडे सुद्धा लक्ष देतो, व्यवस्थित लसीकरण करतो आणि तसेच लेंडी खताचे जास्त उत्पादन मिळते. शेळ्यांना त्यांच्या गरजेनुसार आहार दिला जातो, त्यामुळे करड्यांची वाढ झपाट्याने होते. त्यांच्या योग्य व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवता येते. औषधोपचार तसेच त्यांच्या खर्चांच्या नोंदी, नंतर किती नफा झाला याच्या सुद्धा आपण नोंदी अद्ययावत या व्यवस्थापन पद्धतीमध्ये ठेवणे सोयीचे होते. व्यापारी तत्वावर मांस आणि दूध उत्पादनासाठी ही अतिशय चांगली पद्धत आहे. परंतु बंदिस्त व्यवस्थापनातील शेळ्या ह्या पूर्ण परावलंबी असतात. अन्न, निवारा, औषधोपचार, व्यायाम अशा अनेक गरजांसाठी शेळ्यांना पूर्णपणे शेळी पालकांवरच अवलंबून राहावे लागते. राज्यातील कुरणांची तसेच पिकाखालील क्षेत्र आपल्याला माहितीच आहे की दिवसेंदिवस कमी होत चाललेली असल्यामुळे सध्या आपण याला बंदिस्त किंवा ठाणबंद शेळीपालन म्हणू शकतो. ही गरज सध्या वाढलेली आहे कारण संतुलित आहार, कार्यक्षम व्यवस्थापन, औषधोपचार, शेळीची वैयक्तिक काळजी आणि पर्यावरणाचा समतोल आपण या

0: व्यवस्थापनाद्वारे करू शकतो.
1: पण ही थोडं खर्चिक आहे.
0: अगदी बरोबर.
1: त्यासाठी त्यांना पशुपालकांना थोडी तयारी ठेवावी लागेल.
0: भांडवल लागतेच.
1: बरोबर. त्याच्यासाठी पण काही अनुदान असतं का?
0: हो हो, अनुदान असतो. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना आहे. तेव्हा पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधून कुठल्या योजना आहेत त्या योजनांचा जरूर लाभ घ्यावा.
1: बरोबर आहे. बंदिस्त व्यवस्थापनाविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं. अजून थोडक्यात आपण जाता जाता त्यांना फायदे सांगूयात की बंदिस्त व्यवस्थापन पद्धत ही असुरक्षित आहे आणि आपल्याला हमखास जर उत्पन्न घ्यायचंय अगदी व्यावसायिक दृष्टिकोनातून आपल्याला करायचंय तर हे चार पाच फायदे जास्त आपण त्यांना महत्वाचे आहेत ते त्यांना सांगूयात.
0: बंदिस्त व्यवस्थापन जसं म्हटलं तसं आपण याच्यामध्ये आपण शेळ्यांची व्यवस्थित काळजी घेतो. त्यांच्याकडे आपलं पूर्ण लक्ष असते. बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये सांसर्गिक रोगाचा आणि जंतांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. या पद्धतीमध्ये शेळ्यांच्या हालचाली मर्यादित स्वरूपात होत असल्यामुळे शेळ्यांची शक्ती वाचते आणि परिणामी आपल्याला मांस उत्पादन वाढीस मदत होते. पैदाशीकरिता निवड अथवा संकरित पद्धत अंमलात आणणे सोपे होऊन अधिक उत्पादन देणाऱ्या शेळ्यांचे चांगल्या प्रकारे आपल्याला संगोपन करता येते. दैनंदिन व्यवस्थापन आपल्याला या पद्धतीमध्ये करणे अगदी उत्तमपणे सोपे जाते. बंदिस्त शेळीपालनामध्ये पिकांचे नुकसान होत नाही. त्याचबरोबर शेळ्यांपासून मिळणारे लेंडीखत सुद्धा आपण वापरू शकतो आणि आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो.
1: मला असं वाटतं की आता एकंदरीतच शेळीपालन व्यवसायामध्ये ज्या काही व्यवस्थापन पद्धती आहेत या तीन पद्धती ज्या मुख्य आहेत त्या तुम्ही आम्हाला छान सांगितल्या आहेत. जाता जाता आपल्या शेतकरी बंधूंना किंवा आपले जे पशुपालक आहेत ज्यांना शेळीपालन करायचंय किंवा जे शेळीपालन करत आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल दोन शब्दात?
0: शेळीपालन व्यवस्थापनामध्ये योग्य नियोजन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नियमित देखभाल यांचा संगम झाल्यास हा व्यवसाय अत्यंत यशस्वी तसेच नफादायक ठरू शकतो. शेळ्यांना संतुलित पौष्टिक आहार देणे, स्वच्छ हवेशीर निवारा व्यवस्था उपलब्ध करून देणे तसेच नियमित लसीकरण, आरोग्य तपासणी करणे हे उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अत्यावश्यक घटक आहे. याशिवाय सुधारित स्थानिक परिस्थितीला अनुरूप जातींची निवड, योग्य प्रजनन व्यवस्थापन, पिल्लांची योग्य काळजी घेणे, खाद्य व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचं ठरतं शेळीपालनामध्ये. आणि नेहमीप्रमाणेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण आणि बाजारपेठेची माहिती यामुळे उत्पादनाला चांगला दर मिळतो. प्रशिक्षण जर शेळीपालकांना हवं असेल तर क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय
1: शिरवळ
0: जे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत येते तिथे तीन तीन दिवसांचे प्रशिक्षण होत असतात. त्यांनी निश्चितच आमच्या महाविद्यालयामध्ये संपर्क साधावा आणि प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. एकूणच शेळीपालन हा कमी खर्चात सुरू होणारा, कमी जोखमीचा आणि लवकर परतावा देणारा व्यवसाय आहे. योग्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास हा व्यवसाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य तसेच स्वावलंबन मिळवून देणारा प्रभावी असा व्यवसाय आहे.
1: धन्यवाद मॅडम. मला असं वाटतं की जे आपले पशुपालक आहेत त्यांच्या शंकांचं नक्कीच निरसन झालं असेल आणि तुम्ही आलात याविषयी आम्हाला खूप छान मार्गदर्शन दिलं त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज आपण शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी डॉक्टर स्मिता कोले, सहयोगी प्राध्यापिका पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात रताळी पिकाची लागवड याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात ऐकूया खरीप हंगामातील पेरभात लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉ सिद्धार्थ कदम यांची मुलाखत. तेव्हा श्रोते हो, मला कांचन सावंतला आता निरोप द्या. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम माझा आवार माझं शिवार. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज

0: ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 8 वाजतायत. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आवश्यायिका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ॲपवरही.
2: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी याद आती.

आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात 2.25 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती। 31 ऑगस्ट 2028 पूर्वी टीईटी उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक। देशात एलपीजीचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश। आणि आयपीएलच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू। शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे। ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते। देशाचे एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे अशी माहिती चौहान यांनी दिली। आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आली आहेत। शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही असं चौहान म्हणाले। खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणे आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चौहान म्हणाले। सध्या सेवेत असलेल्या

शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता चाचणी TET उत्तीर्ण होणे अनिवार्य असून त्यासाठी शिक्षकांना दिलेली मुदत 31 ऑगस्ट 2028 पर्यंत वाढवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत. शिक्षकांना चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून मुदतवाढ देण्याचे तसेच ही परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शिक्षकांच्या सेवा शर्तींमध्ये याचा अंतर्भाव नसल्याचं कारण देत अनेक शिक्षकांनी TET बंधनकारक करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं ते सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिका समूहावर न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी सशक्त आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी त्यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले आहेत. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने नीट UG परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जून पर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मे पर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं NTA स्पष्ट केलंय. भारताने माता आणि बाल आरोग्य पोषण आणि आर्थिक संरक्षण या क्षेत्रात वेगाने प्रगती केल्याचं आज प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात म्हटलं आहे. या सर्वेक्षणानुसार 95.9% गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी घेण्यात आली तर गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत सरकारी मदत घेणाऱ्या मातांचं प्रमाण 70% वरून 76.2% वाढलं आहे. भारताचा एकूण प्रजनन दर 2% कायम असून 1 वर्षापासून ते 2 वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाचं प्रमाण 96% जास्त असल्याचं सर्वेक्षणात नमूद आहे. या सुधारणा सरकारच्या विविध उपक्रमांचा सातत्यपूर्ण प्रभावच दर्शवत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ॲपच्या प्रायोगिक आवृत्तीचं अनावरण आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ॲपचा उद्देश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात LPGचा 30 दिवस पुरेल इतका राखीव साठा करण्याचे निर्देश सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना दिल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत त्या आज बोलत होत्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्याल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी फुगेवाडी काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलंय. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवाल म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
2025-26 या वर्षात

0: आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली, त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. भारत चीन सीमा व्यवहार समन्वय कृती समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सीमापार नद्यांचं व्यवस्थापन आणि सहकार्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. सीमेवरच्या नद्यांच्या पाणी व्यवस्थापन संबंधात लवकरच एक तज्ज्ञांची बैठक व्हावी अशी मागणी भारतानं केली आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग ल्यांग उद्यापासून भारताच्या दौऱ्यावर येणार असून ते प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती जयस्वाल यांनी यावेळी दिली. काँगो प्रजासत्ताकात इबोलाचे 906 संशयित रुग्ण असून त्यातले 223 जण मृत्यू पावले आहेत. जागतिक आरोग्य संस्थेनं आज ही माहिती दिली आहे. काँगो प्रजासत्ताकात बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची साथ सुरू असून 125 जणांना इबोलाचीच लागण झाल्याचं नक्की झालं आहे आणि त्यातल्या 17 जणांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संस्थेनं म्हटलं आहे. या बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची लागण युगांडातही झाली असून त्यावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. व्हाईस अॅडमिरल अजय कोचर यांनी आज 48वे उपनौदल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले कोचर जुलै 1988 भारतीय नौदलात रुजू झाले होते. आपल्या 37 वर्षांपेक्षा अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी नौदलातली विविध पदं भूषवली आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत आज चंदीगडमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्स नाणेफेक जिंकून फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 2 बाद 76 धावा झाल्या होत्या. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहापात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात 2.5 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. 31 ऑगस्ट 2028 पूर्वी टीईटी उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक. देशात एलपीजीचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. आणि आयपीएलच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: कार्यक्रम में आप सभी का स्वागत है.